भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 221 दशक 17 समास 6 देहात्म निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःख भोगतो, शेवटी अचानक शरीर सोडून जातो। शरीरामध्ये तरुणपणी शक्ती असते, नाना सुख प्राणी भोगतो, वृद्धपणे अशक्त झाल्यावर दुःख भोगतो। मरू नये अशी त्याची इच्छा असते, अखेर हातपाय झाडून प्राण सोडतो। वृद्धपणी नाना अवघड दुःखांचा सामना करावा लागतो। देह आणि आत्म्याची संगत असते त्यावेळेस काही प्रमाणात सुख उपभोगायला मिळतं, नंतर देह अंताच्या काळी तडफडून जीव जातो, असा आत्मा दुःखदायक असतो। एकाचे एक प्राण घेतो, शेवटी सगळं निरर्थक ठरतं, काहीच उरत नाही, असा 2 दिवसाचा भ्रम त्याला परब्रह्म म्हणतात। नाना दुःखांचा पसारा वाढवतात, दुःखी होऊन तडफडून गेले तिथे कोणाचंही समाधान झालं नाही। काही दुःख भोगलं, थोडस सुख भोगलं, बाकीचं सगळं दुःख। जन्मापासून आठवावं म्हणजे लक्षात येईल की दुःख मिळालं, त्याची मोजदात कशासाठी करायची, अशी आत्म्याची संगती आहे। नाना दुःख प्राप्त होतात, प्राणी मात्र दीनवाणा होऊन जातो, काही आनंद काही दुःख जन्मभर संबंध पडतो। नाना प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात, झोपेच्या वेळी ढेकोण पिसवा नाना प्रकारचे दास देतात, भोजनाच्या वेळी माशा येतात, नाना पदार्थ उंदीर घेऊन जातात, पुढे त्याची फजिती मांजर करतात, डोक्यातील ओवा, त्वचेत घुसणाऱ्या ओवा, गोचीड, गांधील, माशा, सर्प असा त्रास होतो। त्याच्यावर उपाय केला तर त्या प्राण्यांचा त्याचा त्रास होतो। विष, विंचू, सर्प, वाघ, अस्व, सुसरी, लांडगा माणसाला माणसे त्रास देतात, परस्परांना सुख संतोष एकही देत नाही। 84 लक्ष योनी असतात, एकाला एक भक्षण करतात। नाना पीडा दुखणी किती म्हणून सांगायची, अशी अंतरात्म्याची करणी। नाना जीव धरणीवर गर्दी करतात, एकमेकांचा संहार करतात, अखंड रडतात, सरफडतात, तडफडतात, प्राण देतात, आणि मूर्ख प्राणी त्याला परब्रह्म म्हणतात। परब्रह्म जाणार नाही, कोणाला दुःख देणार नाही, परब्रह्मामध्ये निंदा स्तुती दोन्हीही नाही। उदंड शिव्या दिल्या त्या सर्व अंतरात्म्याला लागल्या, विचार केला असता प्रत्ययाला धगडीचा, बुटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुत्रीचा, ओंगळीचा असा शिव्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा। इतकं असूनही परब्रह्माकडे मन लागत नाही, तिथे कल्पना चालत नाही, तिथे असंबद्ध ज्ञान उपयोगाचं नाही। सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, सगळ्यांना वैभव कसं मिळेल, त्यासाठी देवानं योग्य अयोग्य निर्माण केलं। बाजारामध्ये उदंड लोक असतात, जे बाजारात आलं ते घेतात, भाग्यवान लोक असतात ते उत्तम गोष्टीच घेतात। त्याचप्रकारे अन्न वस्त्र तसे देवतार्चन, त्याचप्रकारे ब्रह्मज्ञान आपल्या नशिबानुसार योग्यतेनुसार घेतात। सगळे लोक सुखी आहोत असं मानून घेतात, संसार गोड करून घेतात, महाराजे वैभव भोगतात, ते करंट्या माणसाला कसं मिळेल। मात्र नाना दुःख असतात तिथे सगळं सारखंच, पूर्वी नाना सुख भोगलेले असतात, शेवटी कठीण दुःख सोसवत नाही, प्राण शरीर सोडत नाही, मृत्यूचं दुःख सगळ्यांना कासावीस करतं। नाना अवयून झाले तसंच जगत राहिले, प्राणी अंतकाळी कासावीस होऊन गेले, रूप लावण्य निघून जातं, शरीर सामर्थ्य नष्ट होतं, कोणी संकट येऊन मरतात, अंतकाळ दीन वाईट सर्वांना समान असतो, असं चंचल अवलक्षण आहे, ते दुःखदायक आहे। काही लोक भोगून अभोगता असं म्हणतात, ती तर अवघीच फजिती, लोक पाहिल्याशिवाय उगाच बोलतात। अंतकाळ कठीण आहे, शरीर प्राण सोडत नाही, अंतकाळी केविलवाणे असहाय्य लक्षण पाहायला मिळते, असा इशारा समर्थ देत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6 समाप्त। जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्याला समाधान तो भाग्यवान, ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणावा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत आहे. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायाच जिथं डळमळीत तिथं इमारत कुठं पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही, ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारलं तर तो म्हणाला, आओ मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय, त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळं रोगाच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलंय. सध्या जगामध्ये पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळं हुरहुर लागते ती सुधारणा कसली? व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, म्हणून त्यानं खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का? याचं उत्तर नाही असंच मिळतं. ताजी जिलेबी कल्पनेनं खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय आहे. नामस्मरणाच्या योगानं आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोतेहो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोतेहो, अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये नाशिकमधील सुप्रसिद्ध पत्रकार डॉ प्रशांत भरवीरकर लिखित अवलियांचे जनस्थान या पुस्तकातील काही कथांचं अभिवाचन आपण गेल्या काही भागापासून करतो आहोत. आज सुद्धा एक अशाच अवलियाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या कथेचं नाव आहे नाथपंती गजानन महाराज गुप्ते. तेव्हा वळूया आजच्या आपल्या कथेकडे. अनेक सिद्धपुरुषांच्या सहवासाने ताऊन सुलाखून निघालेले एक नाव म्हणजे गजानन महाराज गुप्ते. महाराजांचा जन्म 1892 सालचा, 15 ऑगस्ट 1892 कुलाब जिल्ह्यातील पेण येथील वतनदार कुलकर्णी मुरलीधर गुप्ते आणि लक्ष्मीबाई गुप्ते या दाम्पत्याच्या पोटी गजानन महाराज यांचा जन्म झाला. त्यांना 5 भाऊ आणि 3 बहिणी, अतिशय मोठा परिवार. गजानन महाराज सर्वात लहान. लहानपणापासूनच धार्मिकतेकडे ओढा असल्याने ते देवपूजेत रमून जात. महाराजांना वयाच्या 3 वर्षी देवी आल्या. त्यांचा उजवा पाय या आजारात कायमचा निकामी झाला. महाराजांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर काही दिवसांनी आईही देवाघरी गेली आणि त्यांची जबाबदारी मावशी बाळूबाईवर येऊन पडली. लहानग्या गजाननाच्या घरात चिखली तालुक्यातील जांबोरा येथील नवनाथ मंदिराची पूजा होती. येथे आलेल्या यलोबा महाराजांच्या देवस्थानी राहत असलेल्या नारायण सरस्वती नावाच्या योगी पुरुषाला ते निशितीनी भजत असत. एकदा गुप्ते कुटुंबीय त्यांच्या दर्शनाला गेले असता नारायण बाबांनी आपला कृपाहस्त लहानग्या गजाननाच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सज्ञान केले. पुढे गजानन महाराजांना योगी मच्छिंद्रनाथांचा दृष्टांत झाला. तो दिवस मोठा पावन होता. जांबोरी मुक्कामी लहानगा गजानन झोपलेला असताना स्वप्नात समाधी दुभंगून नाथपंती योगी आला आणि स्पष्ट अशा आदेश ओम हंस सोहम ब्रह्म मंत्राची दीक्षा देऊन अदृश्य झाला. जागे झाल्यावर गजाननाला तो मंत्र स्पष्ट आठवत होता. त्याने नारायण बाबांना हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आधीच या घटनेची कल्पना होती. त्यांनी मंत्राचा उच्चार करावयास लावला आणि सतत जप करायला सांगितलं. त्यानुसार गजानन महाराज पुढे आयुष्यभर या मंत्राचा जप करत होते. यशवंतराव देव मामलेदार पटांगणावर गजानन महाराज यांची समाधी आहे. 20व्या शतकातील अनेक सिद्ध अवलियांपैकी एक असलेले गजानन महाराज नाथपंती होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांचे ते लहान बंधू. आयुष्याच्या उत्तरार्धात गजानन महाराज नाशिकला येऊन राहिले. आपले सत्यस्वरूप कमी वेळा भक्तांपुढे प्रकट केल्याने त्यांचा शिष्यवर्ग अत्यंत तोकडा आहे, परंतु त्यांच्या समाधीवर डोकं टेकवून आजही नाशिककर स्वतःला धन्य मानतात. गजानन महाराजांना अनेक सिद्ध पुरुषांचा सहवास लाभला होता. शेगावचे गजानन महाराज, माधानाचे गुलाबराव महाराज, वाशिमचे नंगे महाराज आणि श्री हरिहर स्वामी, द्वारकेचे तेली महाराज, यवतमाळचे खटिया महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज, पंढरपूरचे तपकिरी बोआ, कल्याणचे राम मारुती महाराज या सिद्ध पुरुषांच्या सहवासाने गजानन महाराज 52 कशी सोन्यासारखे ताऊन सुलाखून निघाले होते. कल्याणचे राम मारुती महाराज तर त्यांना चौरंगीनाथांचा अवतारच म्हणत. महाराज अकोल्याला बंधू कवी बी यांच्या घरी राहत असताना पडक्या वाड्यात जाऊन सोहम या जपाचे अनुष्ठान करीत असत. साधना काळ पूर्ण होत आल्यावर महाराजांची सोहम साधना प्रगत झाली आणि नाथांच्या कृपेने ती दुसऱ्यांना अनुग्रह देण्या इतपत विस्तारली. मनुष्य दररोज साधारण 2,16,000 वेळा श्वासोच्छवास करतो. शांतपणे लक्ष दिल्यास असे जाणवते की श्वास घेताना सो तर श्वास सोडताना हम असा ध्वनी येतो. ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. या ध्वनीची सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होणारी प्रयत्नपूर्वक जाणीव म्हणजे सोहमची साधना होय. तीच साधना गजानन महाराज गुप्ते यांना सहज साध्य झाली होती. गजानन महाराजांची राहणी अगदी नीटनेटकी स्वच्छ पद्धतशीर होती. नाशिकच्या वास्तव्यात ते आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच जेवण करत असत. 5 ते 6 वेळेस चहा पीत आणि सतत सिगरेट ओढत असत. परंतु त्यांच्या खोलीत कधीही सिगरेटचा वास आला नाही. ते स्वतःची सही केरसुणी नावाने करत.
साधना काळात अनेक साधकांना गजानन महाराजांच्या सान्निध्यात अनेक चमत्कार अनुभवास आले. एका विशिष्ट पातळीवर साधना पोहोचल्यावर योग्याला अनेक सिद्धी आपोआप प्राप्त होतात. त्यानुसार या अतिमानसाच्या स्तरावरील योग्याकडून अनेकदा असामान्य गोष्टी सहजच घडतात. जनसामान्यांना हा चमत्कार वाटतो, परंतु संतांचे मात्र अशा चमत्कारांकडे लक्ष नसते. गजानन महाराजांच्या सान्निध्यात बुक्याचा म्हणजेच अबीराचा वर्षाव होणे, गुलाबाची फुले उत्पन्न होणे, झोळीभर भस्म अचानक निर्माण होणे, अत्तराचा घमघमाट पसरणे, भक्तांना अनेक दुर्धर आजारातून सहज मुक्ती मिळणे असे अनेक अनुभव आले. हे अनुभव 1940 दरम्यानचे असल्याने त्यांना प्रत्यक्षात पाहणारे काही भक्त आजही नाशिकमध्ये आहेत. ते आजही गजानन महाराजांच्या चमत्कारांचे दाखले देत अनुभव सांगतात. गजानन महाराज नेहमी म्हणतात, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, त्यापेक्षा तुम्ही काय म्हणता हे महत्वाचे. हा ग्रंथ वाच, तो ग्रंथ वाच असे करत बसलात तर उभे आयुष्य पुरणार नाही. तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि सुरुवात करा. बारीक सारीक गोष्टीने तुमचा जो स्वायत्त आनंद आहे तो बिघडू देऊ नका. मुमुक्षाने तर वाचन बंदच केलं पाहिजे आणि दृढ निश्चयाने, चिकाटीने, श्रद्धेने सतत अभ्यास चालू ठेवला पाहिजे. कोणत्याही गुरुजवळ रात्रंदिवस राहण्याचे मुळीच कारण नाही. ज्याने त्याने आपल्या जागी राहून व्यवहारिक गोष्टी करीत असावे आणि केवळ गुरुशी सोहम मंत्राने सतत अनुसंधान ठेवावे. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येणे हे मनाच्या स्वभावाला अनुसरून आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत कल्पना उत्पन्न होणारच. आपण अशा कल्पनांची फिकीर करू नये. संकल्प विकल्प रहित मन असणे, कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणे, सुख दुःखातीत असणे, प्रकृती गुणधर्माप्रमाणे सहज कृती होणे, अशी निर्भय निरंकारी निरामय अवस्था आली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं समजावं. नाशिकच्या गोदावरी नदीचे अनेकांना आकर्षण आहे. महाराज हे आधुनिक युगातील सिद्धयोगी आणि नाथपंथीय सत्पुरुषच होते. 24 सप्टेंबर 1946 रोजी महाराजांनी देह त्यागला. त्यांची समाधी यशवंतराव महाराज पटांगणावर आहे. अशा योग्याच्या समाधी, त्यांची वास्तव्य स्थाने, त्यांची अनुभूती केलेल्या अनेक वास्तू या दैवी सामर्थ्याने भरलेल्या असतात. दंभ त्यागला तर त्याच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला देखील येतो. डॉक्टर व्ही म भट यांच्यासारख्या साक्षात्काराच्या समीप पोहोचलेल्या आणि परामानस शास्त्राच्या साक्षेपी अभ्यासकाने महाराजांच्या चरित्राला त्यांच्याच सांगण्यावरून प्रस्तावना दिली आहे. देव मामलेदार पटांगणावर महाराजांना अग्नी देण्यात आल्यानंतर रामशेज येथून शिळा आणून त्यांची समाधी तयार करण्यात आली. भारतीय सैन्यातील एक सैनिक डॉक्टर भाईनाथ महाराज कारखानीस आणि दादा महाराज चिटणीस या लाडक्या शिष्यांच्या समाधी त्यांच्या समाधी शेजारीच उभारण्यात आल्या आहेत. चिटणीस महाराज कानडे मारुती लेन मध्ये राहत, तर कारखानीस महाराज पंढरपूर जवळच्या वेळापूर येथे राहत. परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते यांच्या समाधीस्थानी गुरुपौर्णिमा, जयंती उत्सव, दादा महाराज पुण्यतिथी उत्सव, भाईनाथ महाराज जयंती उत्सव आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येते. परमपूज्य सद्गुरू श्री गजानन महाराज गुप्ते विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम होतात. अनेक नाथपंथी योगी आजही गुप्ते महाराजांच्या समाधीस्थळी येऊन ऊर्जा प्राप्त करीत असतात. प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांचा अनुग्रह असूनही महाराज कधी कुणाशी मोठेपणाने वागले नाही. प्रत्येक जो जीव त्यांच्याकडे येईल त्याला आत्म्याची ओळख करून देणे, चार महत्वाच्या गोष्टी सांगणे, सोहम साधना कशी करता येईल, त्यातून कसा फायदा होईल, आध्यात्मिक उन्नतीसाठी काय करता येईल याकडे महाराजांचा कटाक्ष असे. स्वतःची ओळख केरसुणी म्हणून करणारे महाराज स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेत. जो आपल्याकडे येईल त्याला साधना सांगणे एवढ्यावरच महाराज थांबत नसत, तर त्यांची साधना कुठपर्यंत आली हे देखील ते वारंवार तपासून पाहत. इतर सर्व साधूंशी त्यांचे अंतस्थ संभाषण चालत असल्याने ज्याची जशी उन्नती त्याला तसे पाठवत असत. समकालीन साधूंशी अनेकदा त्यांची भेट होत असे. महाराजांना भेटण्यासाठी दूरवरून साधू येत, त्यांच्याशी वेदांताच्या गप्पा मारत आणि अत्यंत समाधानाने परत माघारी जात. गुप्ते महाराजांनी कुणालाही कधी विनमुख पाठवले नाही. त्यांच्या समाधीस्थळी आजही मोठ्या प्रमाणात उत्सव चालतात. अनेक साधू पुरुष येऊन आजही त्यांचे दर्शन घेतात. गुप्ते महाराज यांची समाधी आज देखील अनेक साक्षात्कार देत चिरकाल उभी आहे. धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा आत्तापुरती आपली रजा घेते.

0: नमस्कार श्रोते हो, लवाद या विषयावरती आपण गप्पा मारतो आहोत महाशब्दे साहेबांशी. महाशब्दे साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं.
1: नमस्कार.
0: लवादाच्या अधिकार क्षेत्राबाबत आपण आज काही बोलणार होतात, ते नेमकं काय?
1: होय, मागच्या वेळी आपण बघितलं की काही बाबी या लवादाच्या अधिकार क्षेत्राबाहेरच्या म्हणजे ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर असूनही त्याचं परामर्श त्या आर्बिट्रल अवॉर्डमध्ये लवादाने घेतल्याचं दिसल्यावरती तो पक्ष हा न्यायालयाचा आधार घेतो, ते आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला ठेवण्याबद्दल किंवा रद्द करण्याबद्दल. अशा वेळी जर का ज्या बाबी लवादासमोर सादर केल्या होत्या त्या आणि लवादासमोर सादर न केलेल्या बाबी असं जर का वर्गीकरण करता आलं तर मात्र लवादासमोर सादर न केलेल्या बाबींवरचा लवादाचा निर्णय मात्र न्यायालय ते बाजूला सारू शकतं.
0: लवाद न्यायाधिकरणाच्या रचनेवरून काही परिणाम होऊ शकतो का?
1: होय, जर का न्यायालयाच्या असं निदर्शनाला आलं की दोन्ही पक्षांमधील लवाद करारानुसार म्हणजेच आर्बिट्रेशन अग्रीमेंटमधील तरतुदीनुसार लवाद न्यायाधिकरणाची रचना झालेली नाहीये किंवा लवादाची संपूर्ण सुनावणी ही त्याच्यानुसार झालेली नाहीये असं जर का निदर्शनास आणलं तर मात्र न्यायालय ते आर्बिट्रल अवॉर्ड हे बाजूला सारू शकतं.
0: वादाचा मुद्दाच जर लवाद प्रक्रियेने सोडवता येत नसेल तर काय होतं?
1: काही वेळेला न्यायालयाच्या असं निदर्शनास येतं किंवा आणून दिलं जातं की ज्या मुद्द्यावरून वाद लवादाकडे नेला होता तो मुद्दाच किंवा वादाचं ते कारण हे लवाद प्रक्रियेच्या माध्यमातून निकाली काढता येणार नाही त्यावेळेस मात्र असं आर्बिट्रल अवॉर्ड हे न्यायालय बाजूला सारतं.
0: जर ते अवॉर्ड देशाच्या सार्वजनिक धोरणाविरोधात आहे असं जर लक्षात आलं तर काय परिणाम होतो?
1: जर न्यायालयाच्या असं लक्षात आणून दिलं गेलं की जाहीर झालेलं आर्बिट्रल अवॉर्ड हे देशाच्या पब्लिक पॉलिसीच्या म्हणजेच सार्वजनिक धोरणाच्या विरोधामध्ये आहे तर अशावेळी न्यायालय निश्चितच ते अवॉर्ड बाजूला सारतं.
0: असे आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याचा अर्ज करण्याबाबत काही कालमर्यादा असते का?
1: होय, न्यायालयाकडे असं आर्बिट्रल अवॉर्ड बाजूला सारण्याबाबत अर्ज करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत असते.
0: ही मुदत केव्हापासून सुरू होते?
1: ही मुदत त्या अर्जदाराला ते आर्बिट्रल अवॉर्ड अधिकृतरित्या मिळाल्यापासून सुरू होतं.
0: मग अवॉर्ड मधील दुरुस्त्या किंवा सुधारणा करताना जो वेळ लागणार असतो त्याचे परिणाम काय होतात?
1: अगदी योग्य प्रश्न विचारला. अवॉर्ड जाहीर म्हणजे घोषित केल्यानंतर दुरुस्त्या किंवा सुधारणा करण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर लवादाकडून किंवा लवाद मंडळाकडून तो अर्ज निकाली काढल्यानंतर अशी 3 महिन्यांची मुदत सुरू होते, त्याच्या आधी नाही.
0: क्या बात आहे सर. तर श्रोते हो, आपण गप्पा मारतो आहोत लवाद या विषयावरती आणि आपल्या सोबत आहेत कृष्णभूषण महाशब्दे की जे स्वतः लवाद आहेत. अशाच माहितीसाठी परत ऐकत रहा

0: श्रोते हो नमस्कार. मंडळी सावित्री अभेकसच्या आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत प्रतीक्षा धारराव, ज्या पुण्याहून खास आपल्या इथे मुलाखतीसाठी आलेल्या आहेत. आणि त्यांचा प्रवास कसा सुरू आहे अभ्याकसचा आणि ब्रेन ट्रेन बरोबर त्यांचं कसे सूर जुळलेले आहेत हे सगळंच आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. प्रतीक्षाताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद.
0: प्रतीक्षाजी, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की तुम्ही खास पुण्याहून आलेल्या आहात, तर तुम्ही म्हणजे नाशिक मधल्या आहात की पुण्यालाच आहात?
1: नाही, नाशिक मधलीच आहे मी.
0: बर.
1: आणि आता फक्त तिकडे शिफ्ट झालेली आहे लग्नानंतर.
0: बर. आणि मग तुम्ही काय करता, अजून काय शिकले आहात तुम्ही?
1: मी माझं MA BEd संस्कृत झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि मी तिकडे संस्कृत टीचर म्हणून जॉबला आहे.
0: अरे वा, अरे वा, खूपच छान. संस्कृत मध्ये MA करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच तुमचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. पुण्यात तुम्ही कुठे शिकवत आहात?
1: पुण्यात SMBP इंटरनॅशनल स्कूल आहे, पिंपरी चिंचवड.
0: तिथेच
1: मी संस्कृत टीचर म्हणून शिकवते आहे.
0: बर बर. अच्छा, खूपच छान. आता संस्कृत टीचर म्हणून काम करताय आणि आता त्याचबरोबर अबॅकसशी सुद्धा संबंध आलेला आहे. अगदी दोन खूप वेगळी टोकं आहेत, तर हे कसं काय जुळून आलं?
1: खरं तर दोन्ही टोकं वेगळी आहेत, पण पहिल्यापासून गणिताची आवड होती आणि संस्कृतची आवड होती. संस्कृत निवडलं आणि त्याच्यामध्ये करिअर केलं. पण गणिताची आवड असल्यामुळे अबॅकसचा कोर्स मला मिळाला आणि अबॅकसचा कोर्स ज्यावेळेस मला ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूट मिळाली, तर त्यामध्ये काय आलं की असं काही नाही की तुम्ही फक्त म्हणजे गणितातच तुमचं शिक्षण झालेलं असेल तरच तुम्ही अबॅकस करू शकता किंवा शिकवू शकता, असं नाहीये. तर खरं तर मोकळं म्हणजे इतकं मुभा दिलेली आहे आणि बंधन नाहीये की शिक्षणाचं बंधन तिथे ब्रेन ट्रेन इन्स्टिट्यूटने ठेवलेलं नाहीये आमच्यासाठी, आणि म्हणून मी तिथे जोडली गेली आणि ब्रेन ट्रेनचा सोबतचा हा प्रवास सुरू झाला.
0: बर. मग जसं तुम्ही सांगितलं की गणिताची आवड होती, पण मग अबॅकस शिकताना ही सुरुवात कशी झाली, म्हणजे नेमकी कशी ओळख झाली, कशा पद्धतीने ठरलं की मला आता हे शिकायचंय?
1: माझी मावशी हा कोर्स करत होती आणि मला तिच्याकडनं कळलं की आपण हा कोर्स करू शकतो म्हणून, आणि कोर्स ऑनलाईन होता त्याच्यामुळे अजून चांगलं होतं की आम्ही घर बसल्या शिकू शकत होतो. तर त्यामुळे ना कुठलंही असं नव्हतं की मला एखाद्या ठिकाणी जाऊन शिकायचंय. मी माझं बाकी करिअर सांभाळता मी यामध्ये प्रवेश करू शकत होते. म्हणूनच मग प्रवास सुरू होण्यासाठी मी या संस्थेशी जोडली गेली आणि नंतर ज्यावेळेस हा कोर्स केला त्यावेळेस ना हे लक्षात आलं की हे बंधन नसल्यामुळे कोणीही करू शकतं. खरं तर सगळ्यांसाठीच हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे नरेंद्र निकुम सरांनी, तर प्रत्येकाने याचा फायदा घेतला पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं की मीही काहीतरी करावं.
0: बरोबर.
1: आणि बऱ्याचदा कशा ना कशा कारणामुळे शिक्षण थांबतं किंवा काहीतरी वेगळं आपल्याला करिअरचा वे चॉईस करावा लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात. अशा वेळेस तुम्ही हा एक योग्य प्लॅटफॉर्म निवडू शकतात. आणि ज्यांना असं वाटतं की मी घरात बसली, माझं शिक्षण कमी झालेलं आहे, तर त्या स्त्रीला सुद्धा किंवा त्या व्यक्तीला सुद्धा हा प्लॅटफॉर्म उभा आहे. कारण तिथे बंधन नाही की तुम्ही ह्या स्पेसिफिक एज्युकेशन केलं आणि मग तुम्ही हा कोर्स मध्ये एंटर होऊ शकता.
0: बरोबर, नक्कीच. म्हणजे हा दुहेरी फायदा तुम्हाला झालेला आहे की संस्कृत बरोबर
1: गणिताची ओपन झाली.
0: खरंच आहे. आणि खरंच हे कौतुक आहे की एकाच वेळी आपण इतकं जर शिकत असू तर आपण खरोखर अपग्रेड राहतो आणि अपडेट होत जातो. आता अबॅकसचं हे शिक्षण म्हणजे आता तुमचं पूर्ण झालंय ब्रेन ट्रेन बरोबर की अजूनही शिकताय?
1: आता आमचे अबॅकस आणि वैदिक मॅथ तर हे जवळपास पूर्ण झालेलं, अबॅकस तर पूर्णच आहे, पण त्याच्यासोबत ना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच्यामुळे आम्ही संस्थेशी जोडलेला असतो.
0: बरोबर. मग आता पुण्याला शाळेतली नोकरी आणि आता अबॅकसची ही शिकवणी, तर हे सगळं कसं टाइम मॅनेजमेंट आहे?
1: खरं तर माझा ऑनलाईन क्लास आहे, अबॅकस मी ऑनलाईन शिकवते, त्यामुळे जे काही पॅरेंट्स असे आहेत की जॉब करतात मग मुलांकडे फोन अवेलेबल नसतो, म्हणून मी संध्याकाळचा टाइम ठेवलेला आहे, 7 ते 8 किंवा 7:30 ते 8:30 अशा पद्धतीने संध्याकाळचा टाइम आहे, त्यामुळे माझा स्कूल आणि क्लास या दोन्ही गोष्टी मॅनेजमेंट जातात.
0: बर. मग आता सध्या किती विद्यार्थी शिकतात?
1: आता माझ्याकडे जवळपास 30 ते 40 विद्यार्थ्यांचे बॅच आता आहे.
0: बर.
1: याआधी ऑनलाईन कोर्स बरेच विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत.
0: बर, खूपच छान. म्हणजे याच्याही आधी आपण क्लासेस घेतले की आताच ही सुरुवात नाही केलेली?
1: हो. याआधी मी 2.5 वर्षापासून क्लास घेते आहे.
0: बर बर. मग आता पुण्याला तुम्ही शिकवत आहात आणि पुण्यातच राहताय, तर मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? आणि ऑनलाईन असल्यामुळे फक्त पुण्यातलीच मुलं आहेत का इतरही कुठली मुलं आहेत?
1: खरं तर हा मला ऑनलाईन शिकवण्याचा जास्त फायदा आहे की माझ्याकडे सगळ्याच ठिकाणची किंवा वेगवेगळ्या ठिकाणची मुलं
0: जॉईन होतात. बरोबर.
1: आधी मी पुण्याला शिफ्ट होण्याआधी ज्यावेळेस नाशिकमध्ये राहत होती त्या विद्यार्थ्यांवरही तो परिणाम झाला नाही, ते पुढे कंटिन्यू राहिले माझ्याकडे. आणि तिथे जे नवीन स्टुडंट मिळाले ते म्हणजे बरेचसे पेरेंट्स किंवा आणून घालू नाही शकत, जाण्यायेण्याचा वेळ तेवढा वाया जात असेल, तर त्या पालकांना हे सोयीस्कर होतं की तुम्ही ऑनलाईन घेताय तर आम्हाला दूर आहे तर आम्ही तुमच्याकडे ऑनलाईन आणि बऱ्याचशा पालकांना हेही वाटत असतं की ऑनलाईन कोर्स आहे मग कसं काय कळणार का मुलाला, आमचा मुलगा लहान आहे, याही अनेक प्रश्न असे पेरेंट्सच्या मनात येत राहतात. आणि अशा अनेक विद्यार्थी भेटलेत की जे एका जागी बसू शकत नाही, एकदम आता लहान मुलं म्हटल्यावरती अवखळ अल्लड
0: बरोबर,
1: त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आपण प्रत्यक्ष असलो की सांगू शकतो, थोडासा रागवू शकतो. मग त्या पेरेंट्सला फक्त सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आधी जॉईन व्हा, करतोय की नाही बघा, आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला काय वाटतंय त्याच्यात परिवर्तन जाणवलं तर. बरं, असेच अनेक विद्यार्थी होते ज्यांनी जॉईन केला क्लास आणि नंतर त्यांनाच इतकी आवड निर्माण झाली की ते आता स्वतःहून क्लास, समजा एखाद दोन दिवस सुट्टी भेटली काय नाही झाला तर स्वतःहून विचारतील का नाही घेते क्लास, आम्हाला घरी बोर होतं का नाही घेते क्लास. म्हणजे अभ्यास ही खेळण्यातून शिकण्याची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मुलं कंटाळत नाही, आनंदाने करतात.
0: आता पुण्यातल्या तुमच्या शाळेचं टायमिंग कसं आहे नेमकं?
1: माझा दुपारचा टायमिंग आहे 10 ते 5 पर्यंतचा.
0: अच्छा, आणि मग त्याच्यानंतर क्लासेस?
1: त्याच्यानंतर संध्याकाळी क्लास.
0: बरं, पण मग आता इतकं सतत दिवसभर बिझी असताना घरची कामं आपल्याला असतातच किंवा एक वेळ देणं जे आपण म्हणतो ते एक असतं, तर मग हे सगळं कसं मॅनेज करता?
1: खरं तर सुरुवातीला मलाही हा प्रश्न पडला होता की एवढं सगळं हँडल होईल की नाही, घरही सांभाळायचं आहे, जॉबही करायचा आहे आणि क्लासेसही घ्यायचे. पण मनात इच्छा होती की करायचं तर आहेच, आणि आपण एकदा उडी मारली ना तर आपण करतोय, कसा ना कसा वेळ काढतोय, आणि फार विशेष वेळ काढायचा नाहीये. 1-2 तास आपल्याला आरामात उपलब्ध होतात, आपल्याला थोड्या गोष्टींचं नियोजन जर केलं ना घरातले कामांचं आणि आपल्या पर्सनल कामांचं तर होऊन जातं. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ह्या गोष्टी ताणतणावात पडताय, ताणल्या जात आहे, खेचावं लागतंय असं नाही होत.
0: बरोबर. आता कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे या सगळ्यात?
1: यात कुटुंबाचा सपोर्ट खरं तर खूप व्यवस्थित आहे. क्लासचा टायमिंग आहे तर तू क्लास घे, किंवा असं काही नाही की मग आता तू कशाला क्लास ठेवला, हे करायचं होतं ते करायचं होतं, काही नाही. घरात सगळे कोऑपरेटिव्ह असल्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून सोप्या झालेल्या आहेत.
0: खूपच छान, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि मुळात तुमचं खरंच विशेष कौतुक आहे, संस्कृतमध्ये तुम्ही एम ए केलेलं आहे आणि तर तिकडे छान ज्ञानदानाचं काम करत आहात आणि अभ्यासही शिकवत आहात. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ब्रेनट्रेन अकॅडमीबद्दल आपण काय बोलाल, काय सांगाल त्याचं वेगळेपण?
1: ब्रेनट्रेन अकॅडमीबद्दल हेच वाटतं की ब्रेनट्रेनने आमच्यासाठी इतका छान प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे आणि एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झालाय खरं तर, की कारण वेगवेगळ्या शाखा ओपन आहेत ना समोर, आणि सरांकडनंही आम्हाला इतकं काही शिकायला मिळतं की जॉबही सांभाळायचे आहे, घरातलेही कामं सांभाळायचे आहेत. आणि आम्ही स्वतः ऑनलाईन शिकल्यामुळे मलाही त्या गोष्टी करण्यासाठी सवयीची झाली होती. आणि ब्रेनट्रेनने आम्हाला असं कधीच जाणवू नाही दिलं की तुम्ही वेगळे आहात, कायम आम्ही त्या फॅमिलीला कनेक्ट आहोत. नाही समजलंय तुम्ही कधीही विचारा, काही नाही येते तुम्ही एकदा नाही दोनदा नाही किती वेळेस विचारा, फक्त बंधन एवढंच आहे की तुमची शिकण्याची आवड तर असली पाहिजे, एवढंच आहे. बाकी शिकण्याची आवड आहे, तुम्ही कधीही विचारा किंवा किती प्रश्न विचारा, कायम सपोर्ट आहे.
0: नक्की नक्की, खूपच छान, खूप छान सगळी तुमची टीम आहे. ही मागच्या वेळेसही बोलली होती की खरंच मुळात ज्यांनी ही सुरुवात केली ते स्वतः खूप उत्साही एनर्जेटिक आहेत आणि त्यांना मुळात सगळं धडपड करून शिकवण्याची आणि शिकण्याची एक काय म्हणतो ऊर्जा आहे.

0: श्रोते हो ऐकूया दिन जुने अर्थ नवे. लेखिका ऍडव्होकेट अंजली महाजनी, सहभाग डॉक्टर सुप्रिया पाटील, प्राध्यापिका डॉक्टर सुषमा दाते आणि ऍडव्होकेट अंजली महाजनी. दिन जुने अर्थ नवे.
1: नमस्कार सखींनो, या खूप छान वाटतंय तुम्ही आलात म्हणून. आज माझ्याकडे 10 वाजता भेटायचे ठरले होते ना, आता 11:30 वाजत आले.
2: हो काय सांगू अंजुताई, आजचा दिवस कोणता वटपौर्णिमा. आज आमच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या बायका गायब बडाच्या पूजेसाठी, आणि पेशंटची गर्दी होती म्हणून झाला उशीर. ह
0: माझ्याकडे तर राणीवाणीस, माझ्याकडच्या कामवाल्या सकाळी उठून नटून थटून वडाची पूजा करायला निघून गेल्या. शिवाय वडाची पूजा करताना त्यांनी उपासही केलेला, त्यांना कोणाला भोवळ आली, कोणाचं बीपी लो झालं, इकडे इतका उकाडा घाम आहे, आणि मस्त 12 वाजता त्या जरीबिरीच्या साड्या नेसून तिथे गेलेल्या. मग एकीला तर सुप्रियाकडेच घेऊन आले तिचं बीपी लो झाल्यामुळे.
1: तेच म्हणलं, तुम्ही एवढ्या वक्तशीर पण काहीतरी कारण घडली असतील. पण एक मात्र यावरून असं वाटतंय की कधी सुधारणार या बायका. नवळ्याच्या दीर्घायुष्यासाठी आपण निर्जयी उपास करून आपली तब्येत बिघडून द्यायची, याला काहीतरी अर्थ आहे का?
0: खरंय, आता तर नवरे सुद्धा वडाची पूजा करताना दिसतात. काही काही काही काही सिरियल बघे मी गंमत म्हणून बघते, तर बायका पूजा करतायत तसं त्यांच्या मागे नवरेही फिरतायत, आणि आता काही ठिकाणी नवरे सुद्धा उपास करायला लागलेत. हा सगळ्यात कर्मकांडाचा भाग आहे. पुराण काळातील शास्त्रानुसार सावित्रीने नवऱ्याचे प्राण यमाकडे आणले. ही घटना घडली ते वडाच्या झाडाखाली. तेव्हापासून स्त्रिया जोडीदारांसाठी पतीची साथ मिळावी म्हणून, मग पती मारत असेल काही करत असेल तरी पूजा करतात, उपास ठेवतात.
2: खर तर या दिवशी ना या घटनेतलं वास्तव सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. भर उन्हात लाकूड कापता कापता सत्यवान भोवळ येऊन खाली पडला आणि जवळच असलेल्या वडाच्या डेरेधार सावलीखाली रिलॅक्स झाला असेल. त्याला बरं वाटलं तिथे थंड सावलीत. वडाचं झाड हे 24 तास म्हणजे दिवसा सुद्धा ऑक्सिजन उत्सर्जित करत असते ना, आणि त्यामुळे त्याची शुद्ध खरं तर परत आली असणार.
1: बरोबर. आणि वडाचे झाड म्हणजे वृक्षवल्ली. शांतराम तुकारामांनी म्हटलेलंच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, म्हणजे निसर्गाची आपल्यावर कृपा आहे, तेव्हा त्याचे उपकार जाणून वृक्षवल्लीची लागवड करा. वडबोलणीमेला वडावर जाऊन पूजा करणे किंवा वडाची एखादी खांगी ओरबाडून आणून पूजा करून कर्मकांड किंवा त्याचा अवडंबर करण्यापेक्षा नवऱ्याच्या बद्दलची श्रद्धा प्रेम मनातल्या मनात ठेवून त्याला बरोबरीने साथ घेऊन आत्मनिर्भर व्हा. हवे तर त्या वटपौर्णिमेची आठवण म्हणून एकातरी वटवृक्षाची लागवड करा.
0: हे अगदी गंमत म्हणून सांगते, बाजारात आता छोटे छोटे खोटी वडाची झाडं मिळतात, ती घरी आणून पूजा करतात आणि उपास करतात. काय काय करायचं,
1: सुशिक्षित आणि अगदी शिकलेलं सुद्धा वडाचं बोनसाई ठेवतात आणि त्याची पूजा करतात.
0: हो, आता हा सगळा जुना हेतू, पण त्याचं नवीन रूप समजून घेतलं पाहिजे की आपण हा वटवृक्ष निसर्गात किती महत्वाचा आहे. एकीकडे मोठे वृक्षतोड चाललेली आहे, मोठ्याल्या इमारती उभ्या राहत आहेत, पण वडाची झाडं लावली पाहिजे या वटवृक्षाच्या घनदाट सावलीखाली. आपण थोडा वेळ जरी थांबलं ना तरी खूप बरं वाटतं. एक आख्यायिका होती, कोणीतरी एक छोटी गोष्ट सांगितली. एक लाकूड तोड्या वडाचं झाड तोडत होता, तोडता तोडता दमला आणि तेव्हा झाड बोलून त्याला म्हणलं, ये बैस माझ्या सावलीकाठी बैस आणि तू ताजाचा वाला झालास की मला तोड.
1: वटवृक्षाची खूप उपयोग आहे ना, त्याची पानं फुलं चीक सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
2: हो, आणि स्त्रियांसाठी केशवर्धक तेलही मिळते म्हणतात. वडाच्या त्या छोट्या छोट्या नाजूक पारंभांपासून उकळवलं तेलात की ते तेल तयार करून केसांना लावलं तर वृक्षाच्या घनदाट सावलीसाठी
0: म्हणजे जाहिरातच झाली गेली. खरंच आहे,
1: त्याच्या चिकापासून जखमा भरून येतात, दातातील वेदनाही कमी होतात, असं मी देखील ऐकलेलं आहे. खरंच या दृष्टिकोनातून जर आपण वटवृक्षाप्रती नव्हे तर सर्वच निसर्गाप्रती कृतज्ञ राहायला हवं आहे. म्हणजे दिन आणि सण जुने जरी असले तरी त्याचे नवीन अर्थ आपण जाणून घ्यायला हवे आहे.
0: खरंय का अंजली, आपण अगदी पूर्वीपासून पर्यावरणाचे विचार करतो, झाडांचे उपकार मानले पाहिजेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, वृक्ष तोड थांबवली पाहिजे, आणि हे घडल्यामुळे काय होईल तर प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचं संवर्धन होईल म्हणून वृक्षवल्ली आम्हा स्वैरे वंशारे तुकाराम म्हणून गेले ते काही खोटं नाही. आपण आपण नवीन तरुण मुलांना मुलींना घेऊन आपल्याच मुलांना घेऊन आपण झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
1: आणि त्यांना खत पाणी दिलं पाहिजे दोन्ही हातांनी. आपण त्याची जी संपत्ती आपल्याला मिळते ती सुद्धा त्याबद्दल आपण
0: म्हणून
1: कृतज्ञ राहिलं पाहिजे.
0: म्हणून
1: सावित्री हा एक प्रकारचा पर्यावरण दिन म्हणून समजला पाहिजे. तर तो तसंच पर्यावरण दिनही होईल.
0: खरं
2: हो ना, खरं आहे तुमचं दोघींचं. पण या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. नुकताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानुसार या दिनविशेषाची एक विशिष्ट थीम असते दरवर्षी. तर यावर्षीची थीम आहे भूमी आमची जमीन आमची भविष्य होती. पण आता आपण बघतो की कर्ब उत्सर्जन वाढतच चाललेलं आहे. दरवर्षी पर्यावरण परिषदेत जी जूनमध्येच आता पॅरिसला होईल प्रत्येक वर्षी चर्चा केली जाते. प्रत्येक वर्षी प्रत्येक देशाला त्यांचं टार्गेट दिलं जातं की तुम्ही कर्ब उत्सर्जन इतकं कमी करा, इतक्या टक्क्यांनी कमी करा. पण पण याच्यावर गांभीर्याने कुठलाही सरकार किंवा कुठलाही देश विचार करताना दिसत नाही.
0: आणि पेपरवरती फक्त वर्क केलं जातं की असं टार्गेट पूर्ण झालं अमुक झालं.
1: उलट काय करतात वृक्षवल्ली तोडून सिमेंटची जंगली उभारली जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यांनी संवर्धन केले पाहिजे, रक्षण केलं.
0: ते तर बरोबर आहे, कारण राहायला जागा पाहिजे. आता इतकी लोकसंख्या वाढली की घरही बांधली जाणार ते आपण थांबवू शकत नाही. पण आपल्या घराच्या आसपास आता गव्हर्नमेंटने पण सांगितलं की तुम्ही जरी एक फ्लॅट सिस्टीम केली 15-20 मजली उंच इमारत उभी केली तरी तुम्हाला तिथल्या सगळ्या आसपास मोठी मोठी झाडं लावणं अपरिहार्य आहे. कंपल्सरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन, पाणी वाचवणे, पाणी जिरवणे अशा सगळी पर्यावरणाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण वागलं पाहिजे.
2: त्या सगळ्यासाठी ना आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात किंचित बदल करणं खूप म्हणजे गरजेचं आहे. तरच ते पर्यायाने निसर्गाचे पृथ्वीचे संरक्षण केल्यासारखे होईल. म्हणजे खरं पाहिलं तर आपली हाव इतकी आहे ना, आपण आपण गरज नसलेल्या वस्तू सुद्धा आणून घरामध्ये
0: ठेवतो.
2: ती वस्तू निर्माण करण्यासाठी पृथ्वीतनं जे काही रिसोर्स मटेरियल लागतं ते लिमिटेड आहे. हो, ते कोणाच्या लक्षात येतच नाही.
0: ते पुढच्या पिढींसाठी ठेवलं पाहिजे.
2: ते वाढणार नाहीये.
1: बरोबर. त्याशिवाय या महिन्यात ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती ही साजरी केली जाते.
0: अगं कॅलेंडर पाहिला ना की कळतं कोणते कोणते दिवस असतात, काय साजरं केलं जातं आणि त्याचा नवीन अर्थ काय आहे हे आपण खरंच विचार करतोय ना ते गिजाणी आणि पोहोचवतोय लोकांपर्यंत. ते खूप छान आहे. कबीर म्हटला की मला सुप्रिया आठवते आणि सुप्रियाला काही कबीराचे दोहे आहेत माहिती आहे. तर जरा दोहे सांग ना आम्हाला. तशी थोडी भाषा अवघड आहे पण तरी सुद्धा सांग.
2: आता कबीर म्हटलं की खरंच दोहे कबीराचे खूप सारे आहेत. पण तुम्ही दोघी मला गुरु समान आहेत त्यामुळे पहिला दोहा त्यांचा गुरु गोविंदावर असलेला तो मी सांगते. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाव. बलहारी बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. कबीरा गोविंद दियो बताय. म्हणजे परमेश्वर गुरु आणि गुरु एकत्र पुढ्यात उभे राहिले तर आधी नमस्कार कोणाला करायचा? गुरुंना करावा असे संत कबीरजी निर्विवादपणे सांगतात. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग केवळ गुरुच दाखवू शकतात.
0: अगदी खरंय. म्हणून कबीर हे वेंकरे कुटुंबात काशी इथं जन्मले खरे पण त्यांच्या जयंतीला कबीर प्रगट दिन असं म्हटलं जातं. आणि हिंदू किंवा मुस्लिम असं कुठल्याही धर्मात त्यांना बांधलेलं नाहीये तर भक्तीच्या मार्गाने समाजाला अंधविश्वासापासून पाखंडीपणापासून विचित्र पद्धतींपासून दूर राहायला सांगितलंय. हा पुढचा दोहा.
2: पुढचा एक बघा ना रामावरती आहे. आपण राम राम नामाचं जप करूया असं सांगतो तर राम राम सब कोई कहे दशरथ कहे नकोय. एक बार दशरथ कहे कोटी यज्ञ फल होय. म्हणजे राम राम सगळेच म्हणतात पण दशरथ दशरथ म्हणजे काही. रथ म्हणजे इंद्रिय. दशरथ नव्हे दशरथ. रथ म्हणजे इंद्रिय. दाही इंद्रिय रथ करून एकदाच राम म्हणा म्हणजे कोटी यज्ञ फळ मिळेल.
0: खूप छान. त्यांच्या शिकवणीचा विचारांचा गौरव केला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी त्यांची जयंती आपण केली पाहिजे.
1: त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने कितीतरी धार्मिक कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात,
0: कीर्तन पण होतं.
1: आणि त्यांचं पालन पोषण हा तर नीरू आणि नीमा या मुस्लिम सुफी कुटुंबात झाले. तसेच त्यांचे अनुयायी असंही सांगतात की कबीर हे प्रकाशाचे शरीर धारण करून संत लोकातून आले आणि तलावातील कमल पुष्पावर लहरताना त्यांना नीमा आणि नीरू या मुस्लिम दाम्पत्याने बघितले. आणि त्याच्यामुळे त्यांचे मध्ये पालन पोषण तिथे झाल्यामुळे त्यांचे बहुतेक लेखन
0: हे हिंदीमध्ये आणि दोह्यांमधनं आहे आणि दोह्यांमधून त्यांनी जनतेला खूप चांगले संदेश दिले की जात पात के बंधन में लोक वरते है कबीर यह बंधन तोडो फिर मत मरणारे असं सगळं सांगत असतात. आणि या पाखंडी बंधनात लोक मरतात म्हणून माणसा माणसावर प्रेम करा, चुकीच्या मार्गाने विचार करू नका, म्हणून वाईट ज्या गोष्टी आहेत ती बंधन सोडा असे कबीर म्हणतात. सुप्रिया अजून एक आठवतंय का दोहा?
2: अजून एक बघा ना, ते म्हणतात जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, जन्म पर बाटी मिठाई मृत्यू पर बनी खीर, दोनों ही ना खा पाए चाहे राजा हो या फकीर.
0: अरे वा, जीवनाचं सारच आहे,
2: सारच आहे,
0: सर्वज्ञानच आहे. मग तेच आहे ना, आपल्या बहिणाबाई म्हणून गेलेला तेच आहे की आला श्वास आला श्वास म्हणे मी कोण मी कोण, गेला श्वास गेला श्वास म्हणे तू कोण तू कोण.
2: बरोबर,
0: जगण वर्ण एका श्वासाचं अंतर आहे. मग ह्याचं आपण कायम भान ठेवलं म्हणजे कबीराची आठवण ठेवली आणि त्याचे दोहे आपल्या स्मरणात असले म्हणजे आपण जगण्याला नवीन अर्थ देऊ शकतो, चांगला अर्थ देऊ शकतो. खरंच
2: त्याच्या जीवनातलं तत्वज्ञान त्यांनी अतिशय सुंदर भाषेत सांगितलेलं आहे कबीरांनी.
0: हो हो, आणि आठवतोय का एखादा दोहा?
1: हा ऐकूया.
0: बरेच दोहे पाठ आहेत तुझे, खरंच कौतुक वाटत. कबीरांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे शिकवण दिली, अनेकांना सन्मार्ग दाखवला आणि त्यांचे कितीतरी दोहे आहेत. त्याचं मराठी भाषांतर इंग्रजी भाषांतर
1: नाही, भगवान पे भरोसा रखो.
0: अरे वा,
1: म्हणजे जेव्हा तुम्ही जगातील विविध प्रवृत्तीची माणसं असतात त्यांना घाबरू नका, फक्त भगवान परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा असे त्यांनी निश्चय केले. आणि आपल्या दोहांमधून विविध प्रकारची मौलिक शिकवण समाजाला त्यांनी दिली.
0: खरंच आहे, अगदी खरंच आहे. टाळूटेपणा करू नका,
1: हे चांगले संस्कार, हे चांगले सुविचार त्यांचे आपण नवीन पिढीत संक्रमित करायला पाहिजे. नवीन पिढीनेही हे वाचले गेले पाहिजे त्यांच्याकडनं. त्याप्रमाणे
0: त्या काळात सुद्धा त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद नष्ट करा असे परखड विचार सांगितले. हे नवीन पिढी सुद्धा रुजवले
2: पाहिजे. हो, आता येतो आपण शेवटी त्यांचा एक दोहा सांगते.
0: अरे वा,
2: रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, टूटे से फिर ना जुडे जुडे गाठ परी जाय.
0: वा वा वा,
2: अशा कबीरांना
0: काय सुंदर
2: आपण स्मरणात ठेवलं पाहिजे
0: आणि कायम ठेवलं पाहिजे. आणि कबीरांचे दोहे वगैरे सगळ्या मुलांनी वाचले पाहिजे. कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं की प्रत्येकाला एक संत साहित्याचा पेपर असला पाहिजे. आर्ट्सला असा, सायन्सला असा, कॉमर्सला असा, आपल्या संस्कृतीचा परिचय त्याच्यामधनं होईल. या सगळ्या संतांनी टाळकुटेपणा नाही सांगितला तर समाजामध्ये सगळे धर्म एकत्र सुंदरपणे तुम्ही नांदावेत यासाठी प्रयत्न केले. आणि परमेश्वर हा माणसामध्ये आहे, चांगलं वागण्यामध्ये आहे, चांगल्या कृतीमध्ये आहे असं सांगितलं. आणि सगळ्यांनी एकोप्याने राहा असं सांगितलं. तुम्हाला काय वाटतं, कॉलेजला असावं का नसावं असं
1: पाहिजे? असे इतके सुंदर विचार आणि इतक्या सुंदर शिकवणी पुढच्या पिढीमध्ये रुजवायला हव्यात.
2: पण तो एक गैरसमज आहे की संत किंवा संत वाङ्मय आणि हे सगळं जे करायचं ते कुठल्या आश्रमात, वानप्रस्थाश्रमातच करायचं, हा चुकीचा समज आहे. म्हणजे एखादा तरुण मुलगा वाचत जरी असेल तर त्याला विक्षिप्त म्हटलं जातं.
1: हो, उलट नवीन
0: हे
2: आणि लवकर वाचलं
1: पाहिजे आयुष्यात आपल्या.
0: म्हणजे त्यांचे जुने विचार हे जुने नाहीच आहेत, ते किती नवे आहेत ते लक्षात येतं.
1: आणि आपण म्हणतोय की जन्म जुने पण त्याचे अर्थ नवे, शब्द जुने पण अर्थ नवे.

0: मी डॉक्टर सुषमा दाते आज मुलाखत घेणार आहे सोहम रानडे या मुलाची. हा 8वीत शिकतो, अभिनव शाळेत आहे, पण मुलाखत अशासाठी घेणार आहे की याच्या आवडीनिवडी फार चांगल्या आहेत, वेगळ्या आहेत. म्हणजे काय तर त्याला ट्रेकिंग करण्याची आवड आहे आणि म्युझियम्स पाहण्याची आवड आहे. तर पहिल्यांदा आपण त्याची म्युझियम पाहण्याची आवड जरा जाणून घेऊया. नमस्कार सोहम.
1: नमस्कार.
0: तुला म्युझियम पाहण्याची आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू कुठलं म्युझियम पाहिलं?
1: मी सर्वात पहिल्यांदा राजा केळकर म्युझियम जे पुण्यात आहे ते बघितलं. हे म्युझियम माझ्या आईने मला सर्वप्रथम दाखवलं.
0: बर.
1: आईने मला संग्रहालय याचा अर्थ मला सांगितला. मला संग्रहालय म्हणजे काय माहिती नव्हतं, पण तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मला ते कळलं. राजा केळकर हे म्युझियम राजा या नावाच्या मुलाच्या स्मरणार्थ ठेवलं गेलंय. हा राजा नावाचा मुलगा फार लवकरच वारला गेला म्हणून तिच्या बाबांनी ह्या म्युझियमला नाव राजा दिनकर राजा केळकर म्युझियम ठेवलं आणि नंतर त्यांनी ते महाराष्ट्र सरकारला सोपवून दिलं.
0: बरोबर. काय काय पाहिलंस या म्युझियम मध्ये मगाशी, पण परत एकदा सांग.
1: या म्युझियम मध्ये मी जुने दागिने, जुने दरवाजे, संगीत वाद्ये, चित्रे आणि कोरीव कामाचे काही नमुने बघितले.
0: हे सगळं जपून ठेवणं आणि त्याचा संग्रह करणं याचा अर्थ तुला मग आईने समजून दिल्यामुळे समजला. अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये सुद्धा तू आणखी एक दोन म्युझियम्स पाहिली असं मी ऐकलं. कुठलं म्युझियम पाहिलंस आणखी?
1: मी पुण्यामध्ये आणखी विक्रम पेंडसे सायकल म्युझियम बघितलं. हे म्युझियम विक्रम पेंडसे यांचं आहे. हे म्युझियम 3 मजल्याचं आहे आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सायकलींचे नमुने ठेवले आहेत. ह्या म्युझियम मध्ये जवळजवळ 150 सायकली आहेत. आम्ही 1916 मधली सर्वात जुनी सायकल बघितली. आम्ही आणखी तिकडे वेगवेगळे टायर्सचे प्रकार, पंप्सचे प्रकार, हॉर्न्सचे प्रकार आणि तेल जे आपण भरतो चेन मध्ये याचे कंटेनर्सचे पण प्रकार आम्ही बघितले.
0: अरे बाप.
1: आणि मला आठवत आहे की माझ्या एका वाढदिवसाला मी आणि माझे मित्र आणि माझा परिवार ह्या म्युझियमला आम्ही भेट दिलेली.
0: फार छान. म्हणजे केवळ वाढदिवस म्हणजे खाणे पिणे, गप्पा मारणे, केक कापणे असं नाही, तर काहीतरी बौद्धिक वाढ व्हावी यासाठी तुम्ही सगळ्यांची वर्गणी भरून तुमच्या वर्गातल्या मित्रांना नेलं होतं. बरोबर ना?
1: हो.
0: मग ते सगळं पाहिल्यानंतर तू लिहिलीस का माहिती त्याच्याबद्दल?
1: मला एक चांगली सवय आहे. मला कुठेही गेलो असेल, मी म्युझियमला गेलो असेल किंवा कुठलं पर्यटक स्थान बघितलं असेल तर मी त्याची माहिती लिहितो आणि त्यांचे काही कात्रणं कापतो. तर या म्युझियम बद्दल मी माहिती लिहिली, माझा आणि माझ्या मित्रांबद्दलचा अनुभव लिहिला आणि मी जे तिकडे काही फोटोज काढलेले हे माझ्या मी एका डायरीत चिटकवून ठेवले.
0: वा वा, फारच छान. आणि पुण्यात आणखी कुठलं म्युझियम पाहिलंस?
1: आणखी मी पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम बघितलं.
0: वा, क्रिकेट आवडतं का खेळायला?
1: हो, क्रिकेट तर मला फार आवडतं. हे म्युझियम जेव्हा मला कळलं तेव्हा मला फारच आनंद झाला. माझ्या आई बाबांच्या मागे लागलो आणि मग एका रविवारी आम्ही ते म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: हे म्युझियम पुण्यातील सहकार नगर येथे आहे. तर आम्ही त्या म्युझियम मध्ये गेलो तेव्हा तिकडे आम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली, त्या म्युझियम बद्दलची माहिती सांगितली, त्या म्युझियम मध्ये कोण कोण मोठे दिग्गज खेळाडू येऊन गेलेत आणि या म्युझियम मध्ये काय काय ठेवलं आहे. मग नंतर आम्हाला एक गाईड आले आणि त्यांनी माहिती सांगितली. आम्ही सचिन तेंडुलकर यांनी जी बॅट वापरलेली ही आम्ही बघितली. मी त्याच्या त्या बॅट सोबत फोटो पण काढला. नंतर मी सर्वात मोठे बॉलर ब्रेट ली आणि शोएब अख्तर यांनी जे शूज एकेकाळी वापरलेले यांचे नमुने तिकडे ठेवलेले, प्लेयर्सनी वापरलेल्या जर्सीज, त्यांच्या बॅट्स, त्यांचे ग्लव्स पण तिकडे साईन करून ठेवलेले. आणि जेव्हा मला कळलं की त्या म्युझियमला विराट कोहली पण येऊन गेला आहे तर माझा काय आनंद गगनात मावतच नव्हता.
0: वा, छान वाटायला लागलं तुला?
1: मला फार छान वाटायला लागलं. आणि क्रिकेट हा माझा आवडता छंद आहे आणि त्याचं म्युझियम पुण्यात आहे हे म्हणल्यावर तर काय मी जायलाच पाहिजे.
0: बरोबर. हे तुझ्या डायरी मध्ये खूप छान लिहिलंयस, तू माझ्या समोर आहे डायरी, कात्रणं पण लावलेली आहेस आणि अगदी तारीखवार लिहिलंय, फार चांगली सवय आहे ही. अशी सवय इतर मुलांना पण असायला हरकत नाही की कुठे जाल तिथे तुम्ही त्याची माहिती लिहून ठेवली असली पाहिजे. मग मला असं वाटतं मागच्या वर्षी तू गुजरातमध्ये गेला होतास, तिथे सायन्स सिटीला पण भेट दिलीस, तिथे काय पाहिलंस?
1: मी मागच्या वर्षी दिवाळीत गुजरातला गेलेलो माझ्या परिवारासोबत, तर तिकडे आम्ही एका दिवशी सायन्स सिटी बघितली. तर ही सायन्स सिटी अहमदाबादमध्येच आहे आणि याची स्थापना 2001 मध्ये झालेली. तर आम्ही सायन्स सिटीमध्ये रोबोटिक गॅलरी बघितली, स्पेस गॅलरी बघितली, अॅक्वेरियम बघितलं आणि आणखी काही गोष्टी बघितल्या.
0: अरे वा, आणि रोबोटिक गॅलरी बघताना कसं वाटलं?
1: रोबोटिक गॅलरी बघितल्यावर फारच आनंद झाला. रोबोट यांचं आताच्या आयुष्यात किती काम आहे, किती महत्व आहे हेही आम्हाला कळले. रोबोटचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो, ते आता काही रोबोट्स असे आले आहेत ते आता घरातला झाडू पोछा पण करतात, शेती करतात, म्हणजे जे आपण पेस्टिसाइड्स हे शेतकरी स्प्रे करतो तर ते रोबोटच आकाशातून स्प्रेड करतो. आणखी आता रोबोट्स डॉक्टरांना सर्जरीज मध्ये पण मदत करत आहे. तुम्ही आता ऐकत असाल पेपरात येतं की आता रोबोटिक सर्जरी पण व्हायला लागली आहे, गुडघ्याची पण रोबोटिक सर्जरी होते, रोबोट सर्जरी प्लास्टिक सर्जरी पण रोबोट सर्जरीने होते.
0: बर, म्हणजे ते रोबोट सगळ्याला मदत करतात. माणसानेच निर्माण केलेले हे रोबोट, त्याचे वेगवेगळे पार्ट्स या सगळ्याचं सुद्धा तिथे संग्रहालयासारखं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आहे. मग कॅन्टीन मधला अनुभव सांग ना तुझा तिथे गेल्यानंतर.
1: तर आम्हाला ते अख्खं म्युझियम बघितल्यावर प्रचंड भूक लागली. तर तिकडे कॅफे होता, आम्ही त्या कॅफेमध्ये गेलो. आमच्या समोर आम्हाला कुठला वेटर पण दिसत नव्हता. आम्ही विचार करतोय काय, पण अचानक आमच्या समोर रोबोटच आला. त्याच्या स्क्रीनवर ऑर्डरची लिस्ट होती. मग आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि थोड्या वेळानेच त्या रोबोटनी आम्हाला आमची ऑर्डर परत आणून दिली. हे बघून आम्हाला फारच आनंद झाला.
0: अरे वा, मस्त. म्हणजे प्रत्यक्ष रोबोट काम करताना तुम्हाला दिसला?
1: दिसला.
0: आणि तू पुढचं आता बघूया तुझी डायरी पुढे काय लिहिलीस. मागच्या वर्षी तू लंडनला गेला होतास,
1: हो,
0: तिथे कुठले म्युझियम पाहिलं?
1: लंडनला मी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं.
0: कोणाकडे राहिलास तिथे?
1: तिकडे मी अमृतामोशी आणि पुष्कर काका यांच्याकडे राहिलो, माझे रिलेटिव्ह आहेत.
0: हा, तिथे तू रेल्वेचे रूट्स पण पुष्कर काकाकडनं समजून घेतलेस,
1: हो,
0: असं लिहिलंयस मोहित. आणि मग म्युझियम पाहिलं?
1: हो, तर मी पहिला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम बघितलं. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की ह्या म्युझियम मध्ये शिवाजी महाराजांनी जी वाक नखं अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ते या म्युझियम मध्ये ठेवलेले. हे बघून मला फारच आनंद झाला. मला शिवाजी महाराजांचा फार अभिमान वाटला आणि माझे हात त्या वाघनखांसमोर जोडले गेले.
0: मग वाघनखं घेऊन यावी असं वाटलं नाही का?
1: हो, पहिलं वाटलं की आपण चला घेऊन जाऊ वाघनखं भारतात, पण हे काही आता शक्य नाही आणि आम्हाला पण साध्या लोकांना जमणार नाही.
0: बरोबर, त्याला नियम असतात, अनेक गोष्टी असतात. बरोबर.
1: आणखी त्या म्युझियम मध्ये आशिया खंडातील वेगवेगळ्या गोष्टी होत्या, वेगवेगळे टॉवर्स होते आणि शिल्प होते, स्कल्पचर्स होते, युरोप आणि आशियातली काही पेंटिंग्स होती, मुघल आणि मराठा यांच्या तलवारी होत्या, झिरोटोपे होते आणि काही गोष्टी होत्या.
0: बरोबर, दिवसभर म्युझियम पाहताना दमून गेला असाल मग.
1: हो, लंडन आणि युके मधली म्युझियम प्रचंड आहेत. ती म्युझियम बघायला जवळजवळ 2-2 दिवस लागतात.
0: बरोबर. कोहिनूर हिरा पाहिला का?
1: हो, मग कोहिनूर हिरा आम्ही बघितला. हा कोहिनूर हिरा क्राऊन ज्वेल्स च्या टॉवर ऑफ लंडनच्या क्राऊन ज्वेल्स च्या म्युझियम मध्ये स्थित आहे. तर आम्ही तो कोहिनूर हिरा बघितला. त्या कोहिनूर हिरा सोबत पण काही वेगवेगळे हिरे होते, काही दागिने होते आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नुकतंच किंग चार्ल्स यांचं कॉरोनेशन झालेलं. तर त्या कॉरोनेशनला त्यांनी कुठले दागिने वापरलेले, काय काय गोष्टी वापरलेल्या याची माहिती मिळाली आणि ते प्रत्यक्ष तिकडे त्यांनी ठेवलेले.
0: बरोबर. आणि तू पुढच्या डायरीचं पुढचं पान मी उलटलंय, त्याच्यावरती ते व्हॅक्सिन्स बद्दल लिहिलंय, ते काय आहे?
1: हा, तर आम्ही दुसऱ्या दिवशी सायन्स म्युझियमला भेट दिली.
0: बर.
1: तर तिकडे फार वेगळे वेगळे डिपार्टमेंट आहेत. तर पहिला एक डिपार्टमेंट होता ज्याचा जेम्स वॅट जे इंग्लंडचे सर्वात मोठे दिग्गज सायंटिस्ट होते यांनी स्टीम इंजिनचा पहिला शोध लावला यांच्याबद्दल माहिती होती आणि स्टीम इंजिनचे तिकडे एक मॉडेल ठेवलेलं तर तिकडच्या मॉडेल बद्दल आम्ही आम्हाला गाईडनी माहिती सांगितली आणि त्या मॉडेल ते कसं काम करतं आणि करायचं याची पण तिकडे माहिती होती. मग आणखी आम्ही सायन्स डिपार्टमेंट बघितलं स्पेस शटल मध्ये किंवा रॉकेट जे आपण आता सोडतो लॉन्च करतो व्हर्च्युअल रॉकेट पण होता त्याच्यात आम्ही बसलो आणि आम्हाला प्रॉपर फील आला की ऍस्ट्रॉनॉट हे अंतराळात कसे जात असतील. तर आम्ही त्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे मटेरियल्स बघितले जे स्पेसमध्ये जायला उपयुक्त असतात आणि त्यांची बद्दल माहिती बघितली. अजून आम्ही ग्रह ताऱ्यांची माहिती बघितली आणि आता तुम्ही बोलल्यासारखं मी तिकडे वॅक्सिनचं पण एक डिपार्टमेंट होतं तर आता कोरोनाच्या काळात वॅक्सिनची फार मोठी गरज होती तर आपल्या भारतानेच जगाला खूप वॅक्सिनचा सप्लाय केला होता तर त्याच्याबद्दल माहिती होती. वॅक्सिन कसं बनवतात त्याची पण माहिती होती.
2: अरे वा, म्हणजे सगळी माहिती तुझ्या डायरीत तू लिहिलेली आहेस. सायन्स सिटी जसं अहमदाबादला बघितलंस तसंच लंडनलाही ते बघितलंस आणि सायन्सच्या वेगवेगळे प्रयोग मांडलेले हे सगळे बघितलेस लिहिलीस. किती मोठी डायरी आत्ता तुझी 8वीत असतानाच झालेली आहे. केवढी कात्रणं तू जमा केली आहेस. खूप चांगली सवय आहे ही. आणि हे सगळं तू आता आणखी तुला असं वाटतं का आपण सुद्धा इतर मुलांना असं घेऊन पुढे दाखवावं.
1: हो, माझी अशी इच्छा आहे की आता जेव्हा मी मोठा होईन कॉलेजातून पास आउट होईल तर मला कधी माझ्या जॉब मधनं वेळ मिळाला आणि मला काही संधी मिळाली तर शाळेतील मुलांना मी वेगवेगळे संग्रहालय दाखवायला जाऊ शकतो. पुण्यातले दाखवायला आवडेल मला, महाराष्ट्रातले दाखवायला आवडतील आणि देश विदेशातील दाखवायला आवडतील.
2: अरे वा, आता ही तर खूपच छान आवड तुझी आहे याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि आता दुसऱ्या डायरी मध्ये तुझ्या तू ट्रेक बद्दल लिहिलेलं आहे. हे ट्रेकिंगची आवड तुला कुणामुळे लागली?
1: हे ट्रेकिंगची आवड मला आई बाबांमुळे लागली. मी जेव्हा पहिला ट्रेक केला तो म्हणजे मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा तर मला आईनी सांगितलं की आता आपल्याला ट्रेकला जायचंय तू ये. तर आधी मी हो बोललो पण नंतर माझ्या मनात सारखा विचार चालायचा की काय असणार आहे तो ट्रेक, की एवढा भर उन्हात मला चढता येईल का आणि एवढा वेळ तो ट्रेक असणार आहे, तिकडे कुठे खाऊ आम्ही, एवढे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात आले. पण जेव्हा मी हा ट्रेक केला घरी आलो तेव्हा मला फार आनंद झाला, मला फार आवडलं आणि ह्यापासून मला ट्रेकिंगची आवड लागली आणि मी ट्रेक करतो वीकेंड्सला.
2: कुठले कुठले गड चढलास?
1: मी रायगड चढलो, तो शिवनेरी चढलो, लोहगड चढलो, वासोटा पण चढला.
2: मी ऐकलं की तू एक नाईट ट्रेक पण केलास.
1: हो,
2: तू अजून लहानच आहेस, 8वीतच आहेस ना?
1: हो, मी आज 6वीत केलेला.
2: अरे वा, कोणाबरोबर गेलास?
1: ह्या ट्रेकला मी माझा मित्र, त्याचे बाबा आणि त्याच्या बाबांचेही काही मित्र यांच्यासोबत गेलेलो.
2: काय काय साहित्य लागलं त्यासाठी?
1: नाईट ट्रेक होता म्हणून नक्कीच उजेड काही नव्हता, तर आम्हाला हेड टच आणायला सांगितलेला.
2: कोणत्या गडावर गेला त्याची?
1: आधी आम्ही तोरणा गडाला गडावर गेलो.
2: म्हणजे नाईट ट्रेक तोरणा गडा?
1: तोरणा, जो गड महाराजांनी स्वराज्य
2: तोरण बांधलं,
1: स्वराज्याचं तोरण बांधलं तो गड. तर मग आम्ही हेड टच नेले, काही इक्विपमेंट नेले म्हणजे काठी नेली, स्पेशल बूट्स नेले आणि या साहित्याने आम्ही चढायला लागलो. तर आम्हाला आधी सांगितलं गेलं की त्या हेड टॉर्च मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स होते म्हणजे व्हाईट लाईट, रेड लाईट इत्यादी. तर आम्हाला वॉर्न केलं गेलं की रेड लाईटचा तुम्ही वापर करू नका कारण की समजा त्या गडावर कुठले अॅनिमल्स असतील तर त्याच्यामुळे ते त्या लाल लाईटमुळे प्रभावित होऊन आमच्यावर अटॅक पण करू शकतात.
2: घाबरलात का?
1: हो, थोडी भीती वाटली पण नंतर आम्ही पांढरा लाईट ऑन करून गड सुखरूप वरती चढलो.
2: पूर्ण चढलात?
1: पूर्ण.
2: सूर्योदय गडावरनं
1: गडावरनं बघितलं.
2: लिहिलेलं आहे इथे की सूर्योदय आम्ही गडावरनं पाहिला. बरोबर आहे. तर ह्या तुझ्या सगळ्या आवडी खूप छान आहेत. असे छंद, अशी आवडी तू कायम जपत राहा. आणि तुझी सगळ्यात मोठी आवड म्हणजे डायरीत तू टिपून ठेवलेल्या या सगळ्या गोष्टी फारच छान आहे. फार थोडी मुलं असं सगळं पाहिलेलं लिहून ठेवतात. त्यामुळे तुझ्या या सगळ्या छंदासाठी खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: आणि असंच तू पुढे मुलांना नक्की घेऊन जाशील, ट्रेकिंगला येशील आणि
1: म्युझियम्स दाखवायला येईल.
2: बरोबर. आज आपण सोहम रानडेची मुलाखत ऐकली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी.

नमस्कार रसिक श्रोते हो, मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते अदृश्य हात या विषयावर. मंडळी, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांचे अधिकार द्या, एक माणूस म्हणून त्यांना जगू द्या. केवळ एक स्त्री भोगाचं प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहू नका, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. म्हणजेच प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं एक स्त्री असते. तसंच राष्ट्राची, समाजाची आणि संस्कृतीची जी प्रगती होते त्यामागे सुद्धा स्त्रियांचा अदृश्य हात हा असतोच असतो. आणि जे राष्ट्र किंवा जो समाज स्त्रीची अवहेलना करतो तो प्रगती करू शकत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या कवितांचा माय जर्नी या पुस्तकाचा ज्योतिका चितळे यांनी केलेला माझी जीवनयात्रा एक व्यावसायिक आत्मकथा नावाचा अनुवाद माझ्या हातात नुकताच पडला. त्यातल्या कलामांच्या भावगर्भ कविता पाहून मी आश्चर्यचकित झालो. डॉक्टर कलाम एक शास्त्रज्ञ म्हणून, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांची काही पुस्तकंही आपण वाचली असतील, पण त्यांच्या कविताही अक्षरशः आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. काही कविता आपल्याला स्तिमित करतात, काही क्षण थांबून विचार करायला भाग पाडतात. मंडळी, त्यांच्या 2 कवितांनी मला मोहून टाकलं आणि या ठिकाणी त्या कविता आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मंडळी, डॉक्टर कलाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्नी हे क्षेपणास्त्र विकसित केलं होतं हे आपण ऐकलं असेल. या क्षेपणास्त्रामागे अनेक शास्त्रज्ञांचे अपरिमित कष्ट आणि त्याग होता. असंच डॉक्टर कलामांचा एक सहकारी शास्त्रज्ञ दिवस रात्र त्या संशोधनात घडून गेला होता. आपल्या घराची खुशाली जाणून घेण्यासाठी एकदा या शास्त्रज्ञानं आपल्या घरी फोन लावला. त्याच्या पत्नीचा आवाज त्याच्यापर्यंत नीटसा पोहोचत नव्हता. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला घरी सगळं ठीक आहे, इकडची काळजी करू नकोस म्हणून सांगितलं. अग्नी क्षेपणास्त्राच्या यशानंतर तो शास्त्रज्ञ जेव्हा आपल्या घरी परतला तेव्हा आपली पत्नी रडत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या मनात जी भीती होती ती खरी ठरली होती. त्याच्या बायकोचा भाऊ वारला होता, पण तिचं हे दुःख त्या थोर मनाच्या कुटुंबियांनी आणि तिनं सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. कारण तो देशासाठी एक महत्त्वाचं काम करीत होता. डॉक्टर कलाम म्हणतात की मी दोन्ही हात जोडून या कुटुंबासमोर नतमस्तक होतो. या पार्श्वभूमीवर त्यांची अदृश्य हात ही कविता मी आप

त्यासाठी सांगतो आहे. त्यातून त्या अदृश्य हातांचं योगदान आपल्या नक्कीच लक्षात येईल. दूर कुठेतरी बंगालच्या सागरात, जिथे समुद्र आहे खोल आणि लाटा आहेत उंच, तिथे विसावला आहे अग्नी साक्षात गौरव भारताचा, प्रतीक ज्ञान आणि वैभवाचा. सृजनाच्या शक्तीनं राष्ट्र जागृत झालंय, निर्मात्यांच्या कौतुकानं जग अचंबित झालंय, समुद्रातल्या जलचरांनी अग्नीला वेढलंय. जाणून घ्यायला त्याच्या निर्मितीचा स्रोत, तुला कोणी बनवलं, तुला कोणी साकारलं, कोणी निर्माण केली ही तंत्र वैज्ञानिक सुंदर कलाकृती. अग्नी थांबला, भूतकाळात डोकावून विचार करून म्हणाला, तंत्रज्ञ वैज्ञानिक दिवस रात्र काम करतायत, आनंदानं काळजी घेतायत बनवताना प्रत्येक भाग, चहूबाजूनं तपासून घेतायत माझी प्रत्येक चाल. तहान भूक झोप सगळं एकवटलं माझ्यात, दिवस आणि रात्र एक झाली मला कार्यरत करण्यात. जलचर म्हणाले, तुला इतकं उत्तम वैज्ञानिकांनी बनवलं? अग्नीनं उत्तर दिलं, नाही केवळ वैज्ञानिक नाहीत, तंत्रविज्ञान आणि अतिशय कष्ट याबरोबरच आवश्यक होती ती यशासाठी इच्छा आणि प्रेरणा. पण माझ्या निर्मात्यांच्या माता आणि पत्नी यांनी केलाय तेवढाच त्याग माझ्या यशासाठी. कोणतीही समस्या इथपर्यंत पोहोचू दिली नाही, माझ्या निर्मात्यांना विचलित करेल अशी. मूकपणे देवाजवळ त्यांनी प्रार्थना केली, आशेचा दिवा लावला प्रत्येक दिवशी. लाखो अपेक्षांमध्ये मिसळल्या आशीर्वाद, आप्तेष्टांचं प्रेम आणि माया मुलाबाळांची, निर्मात्यांच्या स्त्रियांनी लावलेल्या दिव्यांच्या ज्योतींमधून मी बाहेर आलो तेजासह, घेऊन आशेचा किरण दूरदृष्टी आणि प्रेम. शुचिरभूतपणे उभा राहिलो ताकदीच्या बळावर. स्त्री आणि पुरुष जेव्हा येतात एकत्र, तेव्हा जागे होते प्रेम आणि सामंजस्य. आशेचे किरण आणि कर्तृत्व उजळतं, राष्ट्र वाढतं, भरभराट होते. सभोवताली पाहून अग्नी म्हणाला जलचरांना, असा मी झालो निर्माण असंख्य ज्योतींमधून, त्यागाच्या, बलिदानाच्या, माईच्या, प्रेमाच्या. निर्मात्यांना धीर देणाऱ्या माय बहिणींच्या, समुद्र हा माझ्या जीवनाचा भाग आहे, त्याच्या खळाळ त्या लाटा ही माझ्या हृदयाची लय आहे. डॉक्टर कलामांना ईश्वरावरची श्रद्धा त्यांच्या वडिलांकडून प्राप्त झाली. तो सर्व शक्तिमान ईश्वर नेहमीच निराशेत मला शक्ती आणि प्रेरणा देत आला आहे असं ते म्हणतात. मदर तेरेसा आजारी असल्याचं जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांचं मन कळवळलं. त्यांनी मदरना बरं वाटावं म्हणून प्रार्थना केली. अशा अनेकांच्या तळमळींच्या प्रार्थनांचा उपयोग झाला आणि मदर काही दिवसांनी बऱ्या झाल्या, घरी परतल्या. त्या पार्श्वभूमीवर कलामांनी लिहिलेली ही सुंदर कविता आहे, ऐकूया. कलाम म्हणतात, वारा वादळी आहे, पाणी खवळ आहे, रात्र अधिकच अंधारी आणि भयाण, चांदण्या मंद लुकलुकतायत काजव्यांसारख्या, रितेपणानं उभे आहेत कोणाची तरी वाट बघत,
कडाडणारी वीज दाखवते आकाशाचा प्रकोप. माझ्या हृदयात होत आहेत यातना आणि वाटतंय रडावस का. अरे मदर तेरेसा दुःखात आहे, जिनं प्रेम केलं परमेश्वरांच्या लेकरांवर, काळजी घेतली आई बनून सर्वांची. जिचं हृदय हे घर आहे सर्व बेघरांसाठी, जिनं सेवा केली सगळ्या आजाऱ्यांची, ती का आहे आजारी आणि दुःखी. आता उरलेल्यांचा सांभाळ कोण करेल, भटक्या माणसांना घरी कोण नेईल. खिन्न आभाळात विदीर्ण ढग, स्वर्गाच्या अश्रूंचा पाऊस टपटप. दुःखी निसर्गासह करूया प्रार्थना. हे ईश्वरा, नको नेऊस तिला, तिची गरज पृथ्वीवरच अधिक आहे. तुझ्या मुलांची अजून थोडी काळजी तिला घ्यायची आहे. मंडळी, या दोन्ही कविता पुरेशा बोलक्या आहेत. मी त्यांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. हे अदृश्य हात तुमच्या माझ्या घरी, समाजात, आजूबाजूला कार्यरत आहेत. तुम्ही डोळे उघडून पाहिलं तर जाणवेल त्या अदृश्य हातांचा स्पर्श, कधी मायेचा, कधी प्रेमाचा, कधी उभेचा, कधी सहारा देणारा तर कधी धीर देणारा, कधी डोळ्यातून अश्रू आणणारा तर कधी अश्रू पुसणारा. अनुभवा तो स्पर्श, जाणून घ्या त्या हातांमागचे कष्ट, त्याग आणि प्रेम. जाणून घ्या त्यांच्या वेदना देखील. हे हात कधी आईचे असतील तर कधी पत्नीचे, कधी बहिणीचे तर कधी मुलीचे. ते हात असतील मदर तेरेसांसारख्या समाज सेविकांचे, अनाथ मुलांचा मायेनं सांभाळ करणाऱ्या सिंधुताई सपकाळांसारख्या आईचे. अशा हातांची मिठी गळ्याभोवती पडणं, ते हात अंगावरून फिरणं, यातील सुख हे त्रिभुवनातल्या सर्व सुखांसमोर फिकं आहे मंडळी. अशा या आपल्या अवतीभोवती कार्यरत असणाऱ्या अदृश्य हातांना मनपूर्वक सलाम. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 222 दशक 17 समास 7 जगजीवन निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मुळामध्ये निव्वळ पाणी असतं, ते नाना वेलींमध्ये जातं। वेलींच्या संगतीच्या दोषामुळे आंबट तिखट कडवट होतं। आत्मा आत्मपणे असतो, देहाच्या संगतीने त्याला विकार होतात, तो अभिमान करून भलतीकडे जातो। चांगली संगत सापडल्यावर उसाला गोडी आली, प्राणघातक विश्वली फोफावली, वनस्पती 18

भार आहेत त्याचं गुण किती सांगावे. नाना देहाची संगती आत्म्याला मिळते. त्याच्यामध्ये कोणी भले असतात ते संत संगतीसाठी निघाले, त्यांनी देहाभिमान सोडून दिला, पाण्याचा नाश होतो, तसा विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो. ज्याला स्वहित करायचं आहे त्याला किती म्हणून सांगायचं, हे ज्याचं त्याने सगळं काही स्वतः समजून घ्यावं, आपलं रक्षण आपण करावं. जो स्वतःचा मित्र जाणावा, आपला नाश करील तो स्वतःचा वैरी समजावा. आपण आपलं अहित करावं त्याला आडवं कोणी पडेल. एकांतात जाऊन स्वतः जीवाला मारून घेतो म्हणजे आत्महत्या करतो तो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी. म्हणून जो विवेकी आहे तो साधू धन्य आहे. पुण्यवंताला सत्संगती, पापिष्ट माणसाला कुसंगती. संगतीमुळे लाभते उत्तम किंवा वाईट गती. म्हणून उत्तम संगत धरावी, आपली आपण चिंता करावी. मनामध्ये जाणत्याची बुद्धी आहे तिचा विचार करावा. लोक आणि परलोक जाणत्याला सुखदायक आहे तिथे अविचार मिळतो, नेणत्याला तिथे अविचार मिळतो. जाणता माणूस म्हणजे देवाचा अंश आहे, नेणता म्हणजे राक्षस. त्याच्यामध्ये जे विशेष आहे ते जाणून घ्यावं. जाणता असतो तो सगळ्यांना मान्य असतो, नेणता सगळ्यांना अमान्य. त्यामुळे धन्यता वाटेल असं घ्यावं. साक्षेपी शहाण्यांची संगत असेल तर साक्षेपी शहाणे निर्माण होतात. आळशी मूर्खाची संगत धरली तर आळशी मूर्ख बनतात. उत्तम संगतीचं फळ सुख, अधम संगतीचं फळ दुःख. आनंद सोडून शोक कसा काय घ्यायचा असं हे स्पष्ट दिसतं. जगामध्ये उदंड भासतं. प्राणी मात्र दोन्ही प्रकारचं वर्तन करताना दिसतात. एकाच्या योगाने सगळ्यांना लाभ होतो, एकाच्या योगाने सगळ्यांचा वियोग होतो. विवेक योगाने सर्व प्रयोग करीत जावे. अचानक अडचणीत सापडले तरी तिथून निघालं पाहिजे. बाहेर पडलं म्हणजे मोठं समाधान प्राप्त होतं. नाना दुर्जनांचा संघ झाला तर क्षणोक्षणी मानभंग होतो. त्यामुळे काही बाबी राखून राहावं. विवेकाने केलेल्या दीर्घदृष्टीच्या प्रयत्नामुळे काही कमी पडत नाही. सुखसंतोष भोगणं योग्य संधी मिळते. लोकांमध्ये हे असं आहे. सृष्टीमध्ये इथे दिसतं. जो कोणी समजून पाहतो त्याला काही घडवता येतं. ही वसुंधरा बहुरत्न आहे. जाणून विचार करा. विचार केल्याशिवाय प्रत्यय येणार नाही. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न ही अशी जगराटी दिसत असते. सगळ्या जगामध्ये काही भाग्यपुरुष असतात तर काही नवीन भाग्यवंत होतात. तशीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. एक संपन्न तर एक भिकारी दिसतात, तर काही भिकारी प्रयत्न करून संपन्न होतात. परंतु ही संपन्नता कायम टिकणारी नसते. हा चक्र नेहमी क्रम सृष्टीचा नियमच आहे. संपत्ती ही दुपारची सावली आहे. वय निघून गेलं की हळूहळू निघून जाते. बालपण तारुण्यपण निघून जातं, वृद्धापकाळ येतो. असं जाणून सार्थक केलं पाहिजे. जसं केलं तसं होतं. प्रयत्न केल्याने कार्य साध्य होतं. मग निराश होण्याचं काय कारण? इति श्री दासबोधे जगजीवन निरूपण नाम समास सप्तम समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत हाच माझा परमार्थ, ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात, जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला रामभक्ता विण काही, सत्य सत्य जगी कोणी नाही, जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही, पण एक सांगावे वाटते चित्ती, रघुपती वीण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्यांना लागली, तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण, मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास, आनंदाने राहावे जगात. अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी, व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला, मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद, माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कुठेतरी मी तुम्हापासून नाही दूर, याला साक्ष रघुवीर. तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण, दुःखी होऊन न करावे प्रमाण, तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला, माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास, शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख. सदा राहावे समाधानी, नको सुखदुःख काळजीचा लेश, माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण, सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण. नामा परते दुजे न मानावे, एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास, विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती, आत्मज्ञान प्रतीती, ब्रह्मस्वरूप स्थिती नामी निरंतर जडो वृत्ती. मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार, न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण, कृपा करील रघुनंदन. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिका हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो. त्याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप. हे ऍप प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ऍपला मिळत आहे. आणि ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळेवर जे काही उपक्रम राबवलेत त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपण ह्या ऍपवरती बघू शकतो, आणि त्यातूनच उत्कृष्ट अशा संकल्पनांना पुरस्कार दिला जातो. आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो. तर आज पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेले श्री राहुल कारभारी तेलोरे सर आज माझ्या सोबत आलेले आहेत, आणि जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून आले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं.
1: धन्यवाद
0: आणि खूप अभिनंदन. आज तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्यामुळे आपण इथे आहोत, तर त्याबद्दल पण अभिनंदन.
1: थँक्यू.
0: तर मुळातच तुम्ही कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं, त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल.
1: नमस्कार, माझं नाव राहुल कारभारी तेलोरे. माझं गाव धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर.
0: बर.
1: माझं बालपण त्याच ठिकाणी गेलं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धामोरी या गावामध्येच झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी मग तालुका कोपरगाव या ठिकाणी.
0: बरोबर. धामोरी आम्हाला नाथांचं गाव म्हणून माहिती आहे.
1: ते
0: अतिशय धार्मिक असं ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालात.
1: अगदी बरोबर.
0: कारण की आमच्याकडे निवृत्तीनाथांची यात्रा ज्यावेळेला येते त्यावेळेला कोपरगाव धामोरीची दिंडी हमखास येते. त्यामुळे एक वेगळं आदराचं स्थान आहे त्या गावाच्या बाबतीत.
1: हो, नक्कीच.
0: शिक्षक व्हावं असं का वाटलं होतं?
1: नाही, घरामध्ये शिक्षक म्हणजे आई वडील, सर्वसाधारण परिस्थिती, आणि आमचे जे मामा होते ते शिक्षक झाले. त्यावर्षी मी पहिलीला दाखल झालो.
0: बर.
1: आणि घरच्यांची तेव्हापासून इच्छा होती की आपल्या मुलाने ही शिक्षक व्हावं. आणि मग मोठं झाल्यानंतर घरच्यांची इच्छा तीच आपली इच्छा त्या हिशोबाने. आणि क्षेत्र मुळातच आवडतं होतं, कारण लहानपणापासून मामांसोबत वगैरे त्यांच्या शाळेत जायचो, तर हे क्षेत्र पहिल्यापासून आवडत.
0: बर. आणि मग किती साली आपण शिक्षक म्हणून रुजू झालात?
1: 2019 सप्टेंबर 2019 मध्ये रुजू झालो.
0: आणि झेडपीलाच आपण जॉईन झालात?
1: हो, जिल्हा परिषदेला.
0: बर. ताजी जी शाळा आहे त्याच शाळेवर होतात की?
1: हो, पहिली शाळा.
0: पहिली शाळा. बर. कसा आहे अनुभव शाळेचा?
1: शाळेचा अनुभव खूप छान आहे. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सहावी वर्ग आहे आणि आम्ही दोन शिक्षक आहोत.
0: बर.
1: एका शिक्षकाकडे तीन वर्ग, मुख्याध्यापक चार सांभाळून आम्ही शाळा चालवतो. गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि काम करण्याची आपली इच्छा असल्यामुळे आणि प्रामाणिक प्रयत्न करतो त्यामुळे रिझल्ट पण शाळेचा खूप चांगला आहे.
0: बर.
1: पालकांचा एकंदरीत सकारात्मक सपोर्ट मिळतो.
0: किती संख्या आहे, पटसंख्या?
1: सध्या माझ्याकडे 41 पटसंख्या आहे.
0: आणि संपूर्ण शाळेची?
1: हो, वस्तीची शाळा आहे. वस्ती शाळा आणि 41 पटसंख्या आहे. छोटं गाव आहे, 850 लोक वस्ती. त्यात दोन शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यात एक माझी शाळा आहे.
0: कितवीचे मुलं आहेत सध्या तुमच्याकडे?
1: माझ्याकडे इयत्ता पहिली, पाचवी आणि सहावीचा वर्ग आहे.
0: बर. बर. आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: माझी जवळपास 2.5 वर्षापूर्वी, जे 2 शैक्षणिक वर्ष मागे, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच एक दिवस अगोदर पंचायत समिती स्तरावर एक मीटिंग आयोजित केली होती मुख्याध्यापकांची, आणि त्यामध्ये विनोबाचे जिल्हा समन्वयक होते माझ्या मते घायाळ सर.
0: हो.
1: तर ते आलेले होते आणि त्यांनी विनोबाची त्यावेळेस आम्हाला परिचय करून दिला. आम्ही ते ऍप डाउनलोड केलं, त्यानंतर त्याच्यावर आम्ही व्हिडिओ वगैरे कसे टाकायचे वारंवार त्यांना विचारून त्या गोष्टी समजून घेतल्या. आणि विनोबाचा एक असा फायदा होतो की आपण प्रत्येक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, परंतु ते काय करतो, आपण आपल्या शाळेपुरते मर्यादित ठेवतो, ते दुसऱ्यांना माहीत होत नाही. तर त्या विनोबा ऍप असं एक व्यासपीठ आहे की तिथं आपले उपक्रम सुद्धा आपण टाकू शकतो, ते इतरांना दिसतात. आणि इतरही बरेच उपक्रमशील शिक्षक असतात, तर ते काय राबवत आहे त्यांच्या शाळेमध्ये, त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
0: बरोबर.
1: आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला.
0: बरोबर. मग तुम्ही जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं ऍप आहे हे समजलं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं की थोडं चॅलेंजिंग वाटलं होतं, कसं वाटलं होतं?
1: हो, सुरुवातीला तर चॅलेंजिंग वाटलं, परंतु ज्यावेळेस ते पोस्ट ऑफ मंथ वगैरे दिले आणि त्यात त्या शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळत गेली.
0: बरोबर.
1: ते अजून त्यांच्या शाळेत उपक्रम राबवत गेले आणि त्या उपक्रमांमुळे काय होतं की विद्यार्थी हे अजून प्रोत्साहित होतात. त्यांना ज्यावेळेस शिक्षक आपली व्हिडिओ करताय, आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय शाळेमध्ये त्याची व्हिडिओ करताय हे विद्यार्थ्यांना समजतं, शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ आहे, तर त्यांना खूप आनंद होतो आणि अभ्यासाकडे पण त्यांचा ओढा आपोआप वाढतो. की आपण हे केल्यानंतर, एखादा उपक्रम केल्यानंतर, आपण वाचून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, आपण कविता म्हणून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, विद्यार्थ्यांना त्याचा आनंद होतो.
0: बरोबर. बर, आणि मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या असतील अंदाजे?
1: साधारणपणे एक 40 ते 45 पोस्ट आतापर्यंत शेअर केलेल्या असतील.
0: बर, मग ज्याला तुम्ही म्हणता की व्हिडिओ काढत असतो, मग त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये कधी अशी चुरस निर्माण झाली का सर आता माझा पण काढा किंवा काय मी पाठ करणार असं कधी काही स्पर्धा त्यांच्यात दिसली का?
1: व्हिडिओ ज्यावेळेस मी सांगतो की आपण या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यावेळेस ते त्यांचे गट करून येतात, सर यावेळेस आमच्या गटाचा व्हिडिओ करा की आम्ही सहभाग घेतो. मागच्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घेतलं होतं, या व्हिडिओमध्ये आम्ही करणार, म्हणजे ते हक्काने सांगतात की या व्हिडिओमध्ये आम्ही येणार.
0: बर, आणि मग ज्याला असे व्हिडिओ बनवले जातात त्याचं पोस्ट टाकलं जातं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळतं, मग हे सगळं जेव्हा घरी कळलं पालकांना, मग त्यावेळेला त्यांचा कधी काही दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटला का?
1: पालकांचा नक्कीच दृष्टिकोन बदलला. ज्यावेळेस हे शैक्षणिक साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात आम्हाला मिळत असतं आणि आम्ही जे विद्यार्थ्यांमध्ये ते साहित्य वितरित करतो, तर आपल्या मुलाला हे बक्षीस स्वरूपात मिळालंय हा दृष्टिकोन पालकांचा तयार होतो आणि शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी चालतीये त्याने पालक पण खुश होतात.
0: बर, मग आतापर्यंत काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं?
1: रंगपेट्या, पाऊच असतं ते आणि कंपास बॉक्स मधील साहित्य अशा स्वरूपाचं, स्माइली अशा पद्धतीचे. आणि स्माइलीचा वापर आम्ही कसा करतो की विद्यार्थ्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देतो की सर्वात जास्त जोड शब्द लिहून आणणे, सर्वात जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कोण लिहून आणतं, आणि जो विजेता असतो रोजचा तर त्याला ती एक स्माइली द्यायची, त्याच्या खिशाला लावतो तो आणि दिवसभर ती स्माइली एक बक्षिसाप्रमाणे मिळवतो.
0: क्या बात आहे. वा छान. आणि शाळेची इमारत कशी आहे, परसबाग वगैरे आपण काही केली आहे का?
1: शाळेची इमारत, माझ्या शाळेमध्ये 3 वर्ग खोल्या आहेत, शाळेला एकूण 5 गुंठ्याचं शाळेचं क्षेत्रफळ आहे आणि छोटीशी एक परसबाग आम्ही शाळेमध्ये तयार केलेली आहे. त्या परसबागेला सुद्धा आम्हाला 100% पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे. ते परसबागेची जागा खोदण्यापासून पालकांनी सुरुवातीला ते ट्रॅक्टर आणून बघितलं, पण तेवढ्या जागेत ते ट्रॅक्टरने होत नव्हतं, पालकांनी स्वतः तिथं खोदून दिलं ते आम्हाला आणि रोपे पुरवले, आम्ही काही नर्सरीमधून आणले. आणि मागच्या वर्षी जी आम्ही परसबाग केली होती तर वर्षभर त्याचा भाजीपाला आम्हाला शालेय पोषणासाठी पुरला होता.
0: वा क्या बात, छान. आणि मग या व्यतिरिक्त आपण दप्तर मुक्त शनिवार वगैरे कशा काय ऍक्टिव्हिटी घेतो त्या दिवशी?
1: दप्तर मुक्त शनिवार मध्ये आम्ही कवायती, वाचनाचे वेगवेगळे उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक सराव चाचण्या आम्ही घेत असतो.
0: बर,
1: आमच्याकडे मी ज्ञानी होणार असा एक उपक्रम चालू आहे, तर त्यामध्ये रोज 5 प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना देतो. ते 5 प्रश्न आलेले असतात आम्हाला ग्रुपवर येतात, व्हॉट्सअप ग्रुपवरती ते 5 प्रश्न देतो आणि आठवड्याभराची आणि मागील झालेले प्रश्न त्याचा सराव तोंडी किंवा लेखी
0: अशा
1: शनिवारच्या दिवशी आम्ही त्याची सराव चाचणी घेतो.
0: बर, तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ?
1: मला तालुका स्तरावरती 4 ते 5 वेळा पुरस्कार मिळालाय.
0: बर,
1: जिल्हा स्तरावर हा माझा पहिलाच पोस्ट ऑफ मंथ.
0: बर, यावेळेला काय कॉन्सेप्ट होती तुमची?
1: यावेळेस मी इंग्रजी कविता जी आहे इयत्ता 5वीची, तर त्याची एक व्हिडिओ बनवली होती आणि ती पोस्ट केली होती.
0: अच्छा, बर. काय वाटतं तुम्हाला हा ऍप विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कसा उपयोगी आहे?
1: नक्कीच उपयोगी आहे, कारण काय होतं नेहमी तोच तोचपणा विद्यार्थ्यांनाही नको वाटतो आणि शिक्षकांनाही नको वाटतं. वेगळं काहीतरी केलं तर ते विद्यार्थी पण खुश होतात आणि थोडं एनर्जेटिक वाटतं त्यांना, आणि शिक्षकांना नक्कीच वेगवेगळे उपक्रम या ऍपवर इतर शिक्षक जे राबवत असतात, प्रत्येक शिक्षक हा उपक्रमशील असतोच, परंतु प्रत्येकाची नवीन क्रिएटिव्हिटी असते. एकच गोष्ट प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो.
2: बरोबर.
1: आणि त्या संकल्पना शिक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून शिकायला मिळतात आणि त्या आपल्या वर्गात शिक्षक राबवत असतात.
2: बर. आणि इतर शिक्षकांनी टाकलेल्या पोस्ट पैकी तुम्ही काही राबवलंय का आपल्या शाळेवर?
1: हो नक्कीच. इतर शिक्षकांनी जे स्पेलिंग बीचे वगैरे व्हिडिओ बघितल्या मी आणि त्या पद्धतीने मग मलाही प्रोत्साहन मिळालं. मग मीही माझ्या वर्गामध्ये त्या स्पेलिंग बीसच्या संदर्भात तयारी सुरू केली. विद्यार्थ्यांना स्पेलिंग देत गेलो. त्यानंतर स्पोकन इंग्लिश एक आलो चालू आहे आपल्याकडे. तर मी स्पोकन इंग्लिशची व्हिडिओ स्वतःच्या शाळेची तर अपलोड केली नाही, परंतु माझ्या शाळेत आजही या स्पोकन इंग्लिशच्या संकल्पनेनुसार मी छोटछोटे डायलॉग विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो आणि इयत्ता पहिलीचे मुलंही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात.
2: क्या बात है. वा. आणि एकूणच काय सांगावं असं वाटतं इतर पालकांना किंवा शिक्षकांना की हा ऍप का वापरा?
1: हा ऍप आपल्याला नवीन संकल्पना समजण्यासाठी आणि जे आपण उपक्रम वर्गात राबवतो तर त्याला एक व्यासपीठ मिळवण्यासाठी अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा वापरावा असं मी सजेस्ट करेल.
2: बर. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लक्षात राहिलेला काही प्रसंग सांगावा असं वाटतो का?
1: तसे शाळेमध्ये अनेक प्रसंग आहे लक्षात राहण्यासारखे, परंतु छोटी शाळा आहे आमची आणि मागील वर्षी जे आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा राबवल्या जातात, तर या स्पर्धांमध्ये माझी शाळा अतिशय छोटी शाळा असून केंद्रात बरेचसे बक्षीस आम्ही मिळवले आणि तो खूप अभिमानाचा क्षण होता आणि अविस्मरणीय क्षण होता की तेव्हापासून जी पालकांची आणि विद्यार्थ्यांची आपल्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून आमच्या शाळेचा 100% होता. विद्यार्थी गुणवत्ता यादीपर्यंत जाऊ नाही शकले, परंतु पुढच्या वेळेस आम्ही नक्की प्रयत्न करू.
2: नक्कीच. खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून.
1: आणि विनोबा ऍप या संस्थेतर्फेच आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षक त्याच्यामध्ये बोलवले जातात आणि त्याचा खरंच खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या कामावरती होतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती होतो. तसेच मागील वर्षी सराव चाचण्या सुद्धा त्यांनी स्कॉलरशिपच्या घेतलेल्या होत्या. त्या सराव चाचण्यामुळे काय झालं, विद्यार्थी जी परीक्षेची भीती आहे प्रत्यक्ष आपल्या शाळेतून दुसरीकडे जाऊन पेपर लिहिण्याची, तर ती भीती या सराव चाचण्यांमुळे पूर्णपणे कमी झाली. तर त्याच्यामुळे मी विनोबाच्या टीमला धन्यवाद.
2: नक्कीच. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आज आपण इथे आलात आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या राहुल तेलोरे सर यांच्याशी, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

ईश्वर दर्शन दिले आम्ही चमत्कार पाहिले। स्वामी चरणाशी आमचा

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असायलाच पाहिजे. आणि मजे मजे ना, छान हसताय ना तुम्ही सगळे? अहो, हसायलाच पाहिजे. पण मंडळी, आनंदात तर काय? अहो, कोणीही हसेल, पण गमों का दौर भी आहे तो मुस्कुरा के जियो. आणि हे आपल्याला आग्रहानं सांगतायत कोण? पहा, एकतर साहिर, दुसरे संगीतकार रवी, तिसरे बुलंद आवाजाचे गायक महेंद्र कपूर, आणि चौथे म्हणजे पडद्यावर हे सगळं साकार करणारे सुनील दत्त. येस, सुनील दत्त. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं शेवटी सुनील दत्त यांच्यापर्यंत असं आणण्याचं काय कारण? मित्रांनो, कारण हेच की आज आपण आपली ही गीत प्रतिमा डेडिकेट करतोय सुनील दत्त यांच्या स्मृतींना, त्यांच्याच स्मरण दिनानिमित्त, स्मृती दिनानिमित्त. आज त्यांची गाणी, त्यांच्या आठवणी, आणखीन बरंच काही आपल्याला खुणावतंय, बोलावतंय. तो पहा, तो आवाज बोलवतोय आपल्याला त्या तिथं पलीकडं. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है तुम्हें.

0: सदाए।
1: श्रोते हो, सुनील दत्त यांचं खरं नाव होतं बलराज दत्त, पण मग ते बलराजचे सुनील कसे झाले सांगतो। त्याचं असं झालं की त्या काळी अभिनेते बलराज साहनी हे मोठ्या फॉर्ममध्ये होते, त्यांच्या नावाशी साधर्म्य नको म्हणून सुनील दत्त बनले ते, आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं नाव बदलणं फार कॉमन होतं त्या काळात, आजही आहे। तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा सुनील दत्त यांचा पहिला चित्रपट डेब्यू, आणि वर्ष होतं 1955। त्यांचा सिनेमात चंचू प्रवेश तर झाला, पण त्यांना स्टारडम मिळालं ते मदर इंडिया या भव्य चित्रपटामुळं। डायरेक्टर मेहबूब खान यांचा हा मोठा प्रोजेक्ट 1957 मदर इंडियामुळं त्यांना प्रसिद्धी प्रतिष्ठा हे सगळं तर मिळालंच, पण नरगिसही मिळाली जीवनसाथी म्हणून, त्याही मिळाल्या त्यांना 1958। पडद्यावर सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नरगिस रिअल लाईफमध्ये त्यांच्या अर्धांगिनी बनल्या। मदर इंडिया हिट झाला सुपर डुपर, आणि सुनील दत्त ही मग चल पडे, न भगवान न शैतान, बस एक इंसान।

मित्रांनो, मदर इंडियाने सुनील दत्तच्या करिअरचे दरवाजे जणू उघडून दिले, कारण साधना आणि बिमल रॉय यांचा सुजाता हे दोन्ही सुपरहिट झाले त्यानंतर. सुजाताने तर नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा पटकावलं. मग काय विचारता, हम हिंदुस्तानी, छाया, गुमराह असे एकामागून एक यशस्वी चित्रपट येत गेले आणि सुनील दत्तही यशाच्या पायऱ्या चढत गेले. अरे, गुमराहचं नाव आलं आणि त्याचं गाणं नाही झालं, असं कसं होईल बरं? साहिर, रवी आणि गायक महेंद्र कपूर यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं एक छान असं गाणं आहे या चित्रपटात, जे आपल्यापैकी कित्येकांना भूतकाळात घेऊन जाईल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, ऐकूया.

चलो इकबार ही शायरची फार जुनी शायरी, पण गुमराहाच्या निमित्ताने तिला उजाळा मिळाला. याच गाण्यासाठी महेंद्र कपूर यांनाही फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. असंच फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर हे सुनील दत्त यांनाही मिळालं, मुझे जीने दो मधल्या डाकूच्या भूमिकेसाठी. छाया या चित्रपटामध्येही त्यांच्या वाट्याला फार छान गाणी आली होती, तलत महमूद यांनी गायलेली. मित्रांनो, इतना न मुझसे तू प्यार बढा हे अप्रतिम ड्युएट आपण आवडीने ऐकतो नेहमी, पण हेच गाणं सोलो फॉर्ममध्ये सुद्धा आहे बरं का? ऐकायचंय, ऐकूया. इतना न मुझसे तू प्यार बढा.

मंडळी, सुनील दत्त यांना 60 दशक खरंच लकी ठरलं. त्यांचा वक्त हा तर मल्टीस्टार कास्ट असा चित्रपट होता. गाणीही एकावन एक होती, सगळी सरस आणि मस्त गाणी. त्यानंतर लगेच आला खानदान. खानदान आला ते सुनील दत्त यांना फिल्मफेअरचं दुसरं अवॉर्ड घेऊनच आला. प्रेक्षकांना खानदान फार आवडला. त्यातला नूतनचा रोलही सोज्वळ असा होता. पण पडोसन ही खरीच चतुरणार. आता या पडोसनला आपला हा भोला काय सांगतोय बरं, चला तेही ऐकूया. तो सांगतोय, कहना है आज तुमसे ये पहली बार.

मित्रांनो, सुनील दत्त यांची फिल्मी करिअर मिड सिक्स्टीजमध्ये ऐन बहरात आली होती. तिचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यात चिराग, रेशमा और शेरा, हीरा, गीता मेरा नाम, प्राण जाए पर वचन न जाए, उमर कैद, जानी दुश्मन असे थोडेसे बी ग्रेड वाटावे असे सिनेमे आले. काही चालले, काही पडले, पण त्यात मेरा साया, आम्रपाली किंवा हमराज आणि मिलन यांची सुद्धा मजा नव्हती. त्यांचा करिश्मा थोडा झाकोळल्यासारखा झाला. त्या काळात अंधारल्यासारखं झालं.

आणि मग अशा अंधारल्यावेळी सांजवेळी आपल्याला चिराग आठवणार नाही तरच नवल, चिराग दिल का जलाओ बहुत अंधेरा है।

करिअरच्या सेकंड इनिंगच्या अखेरीस सुनील दत्त यांच्या वाट्याला आल्या चरित्र भूमिका, कॅरेक्टर रोल्स, शान, मुन्नाभाई MBBS वगैरे वगैरे. मुन्नाभाई ही त्यांची शेवटची फिल्म. वर्ष होतं 2003. श्रोते हो, आपल्या फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाबरोबरच राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि हस्तीही बऱ्याच होऊन गेल्या, आजही आहेत. सुनील दत्तही त्यापैकीच एक. सलग 5 वेळा ते खासदार झाले. एवढंच नव्हे तर युवक कल्याण आणि क्रीडा या विभागाचे ते मंत्रीही होते. म्हणजे नेता आणि अभिनेता अशा दोन्ही रोल्समध्ये ते आपल्याला दिसले, सक्सेसफुलही झाले. नंतर मुंबईचे शेरीफ हे मानाचे पदही त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज आणि दांडगा अनुभव या जोरावर त्यांनी हे सगळं मिळवलं आणि हो टिकवलं. आता एवढं सगळं भाग्य लाभल्यावर त्याबद्दल आभार मानणं तर आलंच, दोस्तांचे, मित्रांचे आणि त्यांचे एहसान व्यक्त करणंही तेही आलंच. पाहूया कसं व्यक्त करतायत ते हे सगळं. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.

मित्रांनो, अभिनेता आणि नेता या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे सुनील दत्त हे सामाजिक कार्यातही मागे राहिले नाहीत, ते नेहमीच अग्रेसर राहिले. अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आणि लोकांचे जनतेचे आशीर्वाद घेतले. नर्गिस दत्त फाउंडेशन सुद्धा त्यांनीच निर्माण केलं आहे, स्वर्गीय नर्गिस दत्त यांच्या स्मरणार्थ. या कॅन्सर हॉस्पिटलमधून अनेक कर्करोगांशी झुंजणाऱ्या रुग्णावर इलाज केला जातो. त्यांच्या या सगळ्याच कामाची दखल घेतली गेली आणि त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देखील देण्यात आला होता. हे सगळे मानसन्मान आणि हारतुरे स्वीकारत असताना त्यांना कुठेतरी नर्गिस दत्त यांच्या आठवणी सलत असणार. दिन ढळला होता आणि आता ते एकटे होते. आतल्या आत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते ते. आपके पहलू में आकर रो दिए, दास्ताने गम सुनाकर रो दिए. ऐकूया.

आणि अखेर 25 मे 2005 हा दिवस उजाडला. श्रोते हो, या दिवशी सुनील दत्त यांचे हृदयविकारानं निधन झाले. त्यांच्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचे विनम्र अभिवादन. मंडळी, ही अशी चतुरस्त्र माणसं गेली तरी कायम आपल्या स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. आजही सुनील दत्त सिनेरसिकांना तर आठवतातच, पण सर्वसामान्य माणसालाही ते तेवढेच आठवतात. कारण हा उमदा आणि जिगरबाज माणूस जसा पडद्यावर दिसला तसाच तो पडद्याबाहेरही होता, तसाच दिसला. घटा में छुपके सितारे फना नहीं होते, घटा में छुपके सितारे फना नहीं होते, अंधेरी रात के दिल में दिए जला के जियो, मुस्कुरा के जियो, मुस्कुरा के जियो.

0: श्रोते नमस्कार, त्यांनी मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत। मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधत असतो। आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे जो झेडपीच्या पुण्याच्या शाळेतून आपल्याशी जोडला गेलेला आहे। त्याचं नाव आहे आदित्य जालिंदर ठोंबरे आणि तो इयत्ता 7वी मध्ये शिकतो। तर फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये त्याच्या 4 लेवल पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच तो 3ही लेवल पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे आणि आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। तर हाय आदित्य, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत।
1: थँक्यू।
0: तू अगोदर कुठल्या शाळेत होतास?
1: झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकल।
0: आणि आता कुठल्या शाळेत आहेस?
1: विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूल वाघोली।
0: बर, आणि आता कितवीला आहेस?
1: 7th मध्ये
0: आहेस। बरं, जसं मी उल्लेख केला की तू पहिल्या 3 लेवल तुझ्या छान पास झालास, तू पहिल्या क्रमांकाने पास झाला, तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल। आणि तू जर्मन आणि फ्रेंच ह्यापैकी तू कुठली भाषा निवडली आणि कितवीत असताना तू ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंस?
1: मी 5वीत असताना जर्मन हे कोर्स केले होते आमच्या शाळेत। आमच्या राऊत मॅडमनी आम्हाला ते सांगितले होते तेव्हा आमच्या शाळेत सोनवणे सर आले होते, त्यांनी मला त्याच्यात घेतले जर्मन लँग्वेज।
0: मग जर्मन लँग्वेज शिकायची हे जेव्हा तुला कळलं त्यावेळी तुला काय वाटलं?
1: त्यावेळेस मला थोडा आनंद झाला होता की आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत, त्यामुळे मला खूप आनंद झाला। मी सर्व घरच्यांना सांगितले होते, सुरुवातीला मला पहिल्या लेवल मध्ये हॅलो, गुटेन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड असे काही शब्द आले होते, ते मला खूप छान वाटले।
0: बरोबर, किती छान। अगदी तू लहान होतास, 5वीलाच होतास, मग तुला ती भाषा शिकणं अवघड वाटलं का?
1: नाही, खूप सोपी गेली।
0: बरं, तुला जेव्हा कळलं की आपल्याला हा कोर्स करता येणार आहे किंवा ह्या भाषा शिकता येणार आहे, तर त्यावेळेला तुला असं वाटलं का की हे खूप महाग असेल, मग आपण कसं काय ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, असा काही प्रश्न पडला होता का?
1: नाही, सोनवणे सर आहेत ना, त्यांनी सगळं आम्हाला सांगितले होते कोर्स कसे करायचे, मग तेव्हापासून कोर्स करत होतो, त्यामुळे काही अवघड गेले नाही। 6 महिने टाइम पिरियड होता।
0: बरं, आणि मग ज्या वेळेला तू कोर्सला ऍडमिशन घेतलं तर ते शिकत असताना तुला कसं वाटत होतं?
1: ते शिकत असताना पहिली लेवल मला खूप सोपी गेली, जसे जसे लेवल वाढायला लागली तसं थोडा अभ्यास जास्त करायला लागला।
0: अच्छा, बरं, मग पहिल्या लेवलला तू किती मार्कांनी पास झाला आणि कितवा नंबर आला होता तुझा?
1: 49 मार्क पडले होते आणि मी फर्स्टच होतो।
0: बरं, म्हणजे पहिल्या लेवलला सुद्धा तू पहिला आला आणि तिथून पुढच्या 2ही लेवल म्हणजे एकूण 3 लेवल तू पहिला क्रमांक मिळवलास, बरोबर?
1: ओके,
0: त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन। फ्रेंच आणि जर्मन ह्यामध्ये तुला निवड करायची झाली तर तू कुठली केली असती?
1: जर्मन।
0: आणि फ्रेंच बद्दल?
1: फ्रेंच जर्मन झाल्यानंतर।
0: बरं, तू इतके दिवस झेडपीच्या शाळेत शिकत होता आणि तिथे अशा पद्धतीचा कोर्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला असेल, मग तुझ्या बरोबर अजून पण काही तुझे मित्र मैत्रिणींनी या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल, मग त्यांना जेव्हा कळलं की तू पहिला क्रमांक मिळवलायस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: त्यांनी सगळ्यांनी मला अभिनंदन केले। त्यांना थोडे हा कोर्स हार्ड वाटत होता, त्यांनी मला विचारले तू कसं करतोस, मी सांगितले की कोर्स करताना कधी पण 1 तास अभ्यास करायचा, रोज जर्मन मधले एक एक वाक्य किंवा नवीन शब्द हे पाठ करायचे।
0: बर, की आदित्य तुझं सेल्फ इंट्रोडक्शन तुला जर्मन भाषेत द्यायला आवडेल का?
1: येस।
0: मग आम्हाला बोलून दाखवशील का?
1: हा, येस। हॅलो, इच बीन आदित्य, इच कोमा हाऊस इंडियन, इच को मामूस पुणे, इच ओने निन पेरने फाटा, इच बिन स्टुडंट, इच बिन दायजेन जेरे आम, इच पीच मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आईच, इच पायलेन क्रिकेट, इच ट्रिंकेन कॅफी, माय हॉबीज जिन पुचेन स्विम।
0: अरे वा, किती छान। आता तू 4थ्या लेवलला आहेस आणि आता तुझी शाळा पण बदललेली आहे, मग आता इथल्या शाळेमधले शिक्षक असतील किंवा इतर मित्र मैत्रिणी असतील यांचं काही सहकार्य तुला मिळत आहे का?
1: नाही, ही शाळा थोडी नवीन आहे त्यामुळे मी तिथे नवीन मित्र नाही झाले आहेत आताशी, त्यामुळे ते मला विचारतात की आम्ही पण घेऊ का कोर्स, मी म्हणलं सरांना मी फोन करून विचारतो सर एकदा शाळेत आलते तेव्हा मग मी त्यांना विचारले होते की सर माझ्या काही मित्रांना तुमच्याकडून कोर्स करायचा आहे तर त्यांना करून देताल का. सर म्हणले की एका वहीवर सगळ्या मित्रांची तेव्हा नाव लिहिली, सगळी रक्कम जमा करून मी सरांना दिली. आता माझे मित्र पण कोर्स करतात, जॉईन केले, आता त्यांची पण परीक्षा असेल.
0: वा वा वा, किती छान. म्हणजे तू तर शिकतो आहेसच पण तुझ्यामुळे तुझे इतर मित्र सुद्धा प्रेरित झाले आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरला, ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आदित्य, ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता की एखादी परकीय भाषा आपण शिकायची म्हटल्यावरती घरच्यांना जेव्हा तू सांगितलं त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट केला की त्यांची इच्छा नव्हती, कसं होतं घरचं वातावरण त्यावेळेला?
1: पप्पांचं मम्मीचं खूप प्रोत्साहन होतं. ते म्हणत होते की शिकल्यामुळे बाहेर नवीन नवीन देशात किंवा आपले शब्द घेतले जातात, त्यामुळे मग पप्पा माझे जपानला जाऊन आले.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 222 दशक 17 समास 7 जगजीवन निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मुळामध्ये निव्वळ पाणी असतं, ते नाना वेलींमध्ये जातं। वेलींच्या संगतीच्या दोषामुळे आंबट तिखट कडवट होतं। आत्मा आत्मपणे असतो, देहाच्या संगतीने त्याला विकार होतात, तो अभिमान करून भलतीकडे जातो। चांगली संगत सापडल्यावर उसाला गोडी आली, प्राणघातक विश्वल्ली फोफावली। वनस्पती 18-12 आहेत, त्याचं गुण किती सांगावे। नाना देहाची संगती आत्म्याला मिळते, त्याच्यामध्ये कोणी भले असतात ते संत संगतीसाठी निघाले, त्यांनी देहाभिमान सोडून दिला। पाण्याचा नाश होतो, तसा विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो। ज्याला स्वहित करायचं आहे त्याला किती म्हणून सांगायचं, हे ज्याचं त्याने सगळं काही स्वतः समजून घ्यावं, आपलं रक्षण आपण करावं। जो स्वतःचा मित्र जाणावा, आपला नाश करील तो स्वतःचा वैरी समजावा। आपण आपलं अहित करावं, त्याला आडवं कोणी पडेल। एकांतात जाऊन स्वतः जीवाला मारून घेतो म्हणजे आत्महत्या करतो, तो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी। म्हणून जो विवेकी आहे तो साधू धन्य आहे। पुण्यवंताला सत्संगती, पापिष्ट माणसाला कुसंगती। संगतीमुळे लाभते उत्तम किंवा वाईट गती, म्हणून उत्तम संगत धरावी, आपली आपण चिंता करावी। मनामध्ये जाणत्याची बुद्धी आहे, तिचा विचार करावा। लोक आणि परलोक जाणत्याला सुखदायक आहे, तिथे अविचार मिळतो। नेणत्याला तिथे अविचार मिळतो। जाणता माणूस म्हणजे देवाचा अंश आहे, नेणता म्हणजे राक्षस। त्याच्यामध्ये जे विशेष आहे ते जाणून घ्यावं। जाणता असतो तो सगळ्यांना मान्य असतो, नेणता सगळ्यांना अमान्य, त्यामुळे धन्यता वाटेल असं घ्यावं। साक्षेपी शहाण्यांची संगत असेल तर साक्षेपी शहाणे निर्माण होतात। आळशी मूर्खाची संगत धरली तर आळशी मूर्ख बनतात। उत्तम संगतीचं फळ सुख, अधम संगतीचं फळ दुःख। आनंद सोडून शोक कसा काय घ्यायचा असं हे स्पष्ट दिसतं। जगामध्ये उदंड भासतं। प्राणी मात्र दोन्ही प्रकारचं वर्तन करताना दिसतात। एकाच्या योगाने सगळ्यांना लाभ होतो, एकाच्या योगाने सगळ्यांचा वियोग होतो। विवेक योगाने सर्व प्रयोग करीत जावे। अचानक अडचणीत सापडले तरी तिथून निघालं पाहिजे। बाहेर पडलं म्हणजे मोठं समाधान प्राप्त होतं। नाना दुर्जनांचा संग झाला तर क्षणोक्षणी मानभंग होतो, त्यामुळे काही बाबी राखून राहावं। विवेकाने केलेल्या दीर्घदृष्टीच्या प्रयत्नामुळे काही कमी पडत नाही। सुखसंतोष भोगणं योग्य संधी मिळते। लोकांमध्ये हे असं आहे, सृष्टीमध्येही ते दिसतं। जो कोणी समजून पाहतो त्याला काही घडवता येतं। ही वसुंधरा बहुरत्न आहे, जाणून विचार करा। विचार केल्याशिवाय प्रत्यय येणार नाही। दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, ही अशी जगराटी दिसत असते। सगळ्या जगामध्ये काही भाग्यपुरुष असतात तर काही नवीन भाग्यवंत होतात। तशीच विद्या व्युत्पत्ती होत जाते। एक संपन्न तर एक भिकारी दिसतात, तर काही भिकारी प्रयत्न करून संपन्न होतात। परंतु ही संपन्नता कायम टिकणारी नसते। हा चक्र नेहमी क्रम सृष्टीचा नियमच आहे। संपत्ती ही दुपारची सावली आहे, वय निघून गेलं की हळूहळू निघून जाते। बालपण तारुण्यपण निघून जातं, वृद्धापकाळ येतो असं जाणून सार्थक केलं पाहिजे। जसं केलं तसं होतं, प्रयत्न केल्याने कार्य साध्य होतं। मग निराश होण्याचं काय कारण। इति श्री दासबोधे जगजीवन निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत हाच माझा परमार्थ. ज्यास पाहिजे असेल हित त्याने ऐकावी माझी मात, जो झाला रामभक्त तेथेच माझा जीव गुंतत. मला रामभक्ता विण काही, सत्य सत्य जगी कोणी नाही. जीवाचे भावे हित हाच मनाचा संकल्प देख. तुम्हास सांगावे काही ऐसे सत्य माझे जवळ नाही, पण एक सांगावे वाटते चित्ती, रघुपती वीण शोभा नाही जगती. मुलगी सासरी गेली तिची काळजी सासरच्यांना लागली, तैसे तुम्ही माझे झाला आता काळजी सोपवावी मला. सदा राखा समाधान हाच माझा आशीर्वाद पूर्ण. मी तुमची वेळ साधली हा ठेवा मनी विश्वास, आनंदाने राहावे जगात. अंतकाळची काळजी तुम्ही कशाला करावी, व्यवहार मी सांभाळला तरी पण रामाला नाही दूर केला. राम सखा झाला नामी धन्य मला केला. मी तुम्हास म्हटले आपले याचे सार्थक करून घेणे आहे भले. नामा परते न माना सुख हाच माझा आशीर्वाद. माना माझे बोल सत्य कृपा करील खास भगवंत. मी असो कुठेतरी मी तुम्हापासून नाही दूर, याला साक्ष रघुवीर. तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण, दुःखी होऊन न करावे अप्रमाण. तुम्ही माझे म्हणविता मग दुःखी कष्टी का होता. उपाधी वेगळे झाला ऐसे ऐकू द्यावे मला, माझे ज्याने व्हावे त्याने राम जोडून घ्यावे. दृश्य वस्तूचा होतो नाश याला मीही अपवाद नाही खास. शेवटी मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. अनुसंधानी चित्त सर्वानुभूती भगवंत, नामी प्रेम फार त्याला राम नाही दूर. मी सांगितल्याप्रमाणे वागावे, राम कृपा करील हे निश्चित समजावे. आता आनंदाने द्यावा निरोप, हेच तुम्हा सर्वास माझे सांगणे देख. सदा राहावे समाधानी, नको सुखदुःख काळजीचा लेश. माझा झाला जगदीश हा भाव ठेवा निरंतर. राम साक्षी मी तुम्हापासून नाही दूर. सर्वांचे करावे समाधान, जे माझे प्राणाहून प्राण जाण. सर्वांनी व्हावे रामाचे हाच माझा आशीर्वाद घेई साचे. जगाचे ओळखावे अंतःकरण, तैसे आपण वागावे जाण. नामा परते दुजे न मानावे, एका प्रभूस शरण जावे. हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास. विवेक वैराग्य संपन्न सदा असो अंतःकरण. अखंड घडो भगवत भक्ती, आत्मज्ञान प्रतीती, ब्रह्मस्वरूप स्थिती, नामी निरंतर जडो वृत्ती. मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा निर्धार. न सोडावा आता धीर, सुखाने करा नामस्मरण. कृपा करील रघुनंदन. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिक हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा। रसिक हो, गुरुवारी आपण विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो। त्याचं कारण म्हणजे संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप। हे ऍप प्राथमिक शिक्षकांना एका छताखाली आणण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं। महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ऍपला मिळत आहे, आणि ज्या ज्या शिक्षकांनी आपापल्या शाळेवर जे काही उपक्रम राबवलेत त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपण ह्या ऍपवरती बघू शकतो, आणि त्यातूनच उत्कृष्ट अशा संकल्पनांना पुरस्कार दिला जातो, आणि अशाच पुरस्कृत शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो। तर आज पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेले श्री राहुल कारभारी तेलोरे सर आज माझ्या सोबत आलेले आहेत, आणि जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून आले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेणार आहोत। सर, खूप खूप स्वागत तुमचं।
1: धन्यवाद
0: आणि खूप अभिनंदन, आज तुम्हाला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्यामुळे आपण इथे आहोत, तर त्याबद्दल पण अभिनंदन।
1: थँक्यू।
0: तर मुळातच तुम्ही कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं, त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल।
1: नमस्कार, माझं नाव राहुल कारभारी तेलोरे, माझं गाव धामोरी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर।
0: बर,
1: माझं बालपण त्याच ठिकाणी गेलं, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण धामोरी या गावामध्येच झालं, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी मग तालुका कोपरगाव या ठिकाणी।
0: बरोबर, धामोरी आम्हाला नाथांचं गाव म्हणून माहिती आहे, त्या अतिशय धार्मिक असं ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालात।
1: अगदी बरोबर,
0: कारण की आमच्याकडे निवृत्तीनाथांची यात्रा ज्यावेळेला येते त्यावेळेला कोपरगाव धामोरीची दिंडी हमखास येते, त्यामुळे एक वेगळं आदराचं स्थान आहे त्या गावाच्या बाबतीत।
1: हो नक्कीच।
0: शिक्षक व्हावं असं का वाटलं होतं?
1: नाही, घरामध्ये शिक्षक म्हणजे आई वडील, सर्वसाधारण परिस्थिती, आणि आमचे जे मामा होते ते शिक्षक झाले, त्यावर्षी मी पहिलीला दाखल झालो।
0: बरं।
1: आणि घरच्यांची तेव्हापासून इच्छा होती की आपल्या मुलाने ही शिक्षक व्हावं, आणि मग मोठं झाल्यानंतर घरच्यांची इच्छा तीच आपली इच्छा त्या हिशोबाने, आणि क्षेत्र मुळातच आवडतं होतं कारण लहानपणापासून मामांसोबत वगैरे त्यांच्या शाळेत जायचो, तर हे क्षेत्र पहिल्यापासून आवडत।
0: बर, आणि मग किती साली आपण शिक्षक म्हणून रुजू झालात?
1: 2019 सप्टेंबर 2019 मध्ये रुजू झालो।
0: आणि झेडपीलाच आपण जॉईन झालात?
1: हो, जिल्हा परिषदेला।
0: बर, ताजी जी शाळा आहे त्याच शाळेवर होतात की?
1: पहिली शाळा आहे।
0: पहिली शाळा। बर, कसा आहे अनुभव शाळेचा?
1: शाळेचा अनुभव खूप छान आहे। शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सहावी वर्ग आहे आणि आम्ही दोन शिक्षक आहोत।
0: बर,
1: एका शिक्षकाकडे तीन वर्ग, मुख्याध्यापक चार सांभाळून आम्ही शाळा चालवतो। गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि काम करण्याची आपली इच्छा असल्यामुळे आणि प्रामाणिक प्रयत्न करतो, त्यामुळे रिझल्ट पण शाळेचा खूप चांगला आहे।
0: बर,
1: पालकांचा एकंदरीत सकारात्मक सपोर्ट मिळतो।
0: किती संख्या आहे, पटसंख्या?
1: सध्या माझ्याकडे 41 पटसंख्या आहे।
0: आणि संपूर्ण शाळेची?
1: हो, वस्तीची शाळा आहे, वस्ती शाळा, आणि 41 पटसंख्या आहे। छोटं गाव आहे, 850 लोक वस्ती, त्यात दोन शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्यात एक माझी शाळा आहे।
0: कितवीचे मुले आहेत सध्या तुमच्याकडे?
1: माझ्याकडे इयत्ता पहिली, पाचवी आणि सहावीचा वर्ग आहे।
0: बर बर, आणि विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: माझी जवळपास 2.5 वर्षापूर्वी, जे 2 शैक्षणिक वर्ष मागे, शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच एक दिवस अगोदर पंचायत समिती स्तरावर एक मीटिंग आयोजित केली होती मुख्याध्यापकांची, आणि त्यामध्ये विनोबाचे जिल्हा समन्वयक होते माझ्या मते घायाळ सर, तर ते आलेले होते आणि त्यांनी विनोबाची त्यावेळेस आम्हाला परिचय करून दिला। आम्ही ते ऍप डाउनलोड केलं, त्यानंतर त्याच्यावर आम्ही व्हिडिओ वगैरे कसे टाकायचे वारंवार त्यांना विचारून त्या गोष्टी समजून घेतल्या, आणि विनोबाचा एक असा फायदा होतो की आपण प्रत्येक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो, परंतु ते काय करतो, आपण आपल्या शाळेपुरते मर्यादित ठेवतो, ते दुसऱ्यांना माहीत होत नाही। तर त्या विनोबा ऍप असं एक व्यासपीठ आहे की तिथं आपले उपक्रम सुद्धा आपण टाकू शकतो, ते इतरांना दिसतात, आणि इतरही बरेच उपक्रमशील शिक्षक असतात, तर ते काय राबवताय त्यांच्या शाळेमध्ये, त्या गोष्टी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात।
0: बरोबर,
1: आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळतं आपल्याला।
0: बरोबर, मग तुम्ही जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं ऍप आहे हे समजलं, त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं होतं की थोडं चॅलेंजिंग वाटलं होतं, कसं वाटलं होतं?
1: हो, सुरुवातीला तर चॅलेंजिंग वाटलं, परंतु ज्यावेळेस ते पोस्ट ऑफ मंथ वगैरे दिले आणि त्यात त्या शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळत गेली.
0: बरोबर.
1: ते अजून त्यांच्या शाळेत उपक्रम राबवत गेले आणि त्या उपक्रमांमुळे काय होतं की विद्यार्थी हे अजून प्रोत्साहित होतात. त्यांना ज्यावेळेस शिक्षक आपली व्हिडिओ करताय, आपण जे ऍक्टिव्हिटी करतोय शाळेमध्ये त्याची व्हिडिओ करताय हे विद्यार्थ्यांना समजतं, शिक्षकांच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ आहे, तर त्यांना खूप आनंद होतो आणि अभ्यासाकडे पण त्यांचा ओढा आपोआप वाढतो. की आपण हे केल्यानंतर, एखादा उपक्रम केल्यानंतर, आपण वाचून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, आपण कविता म्हणून दाखवल्यानंतर सर आपले व्हिडिओ करताय, विद्यार्थ्यांना त्याचा आनंद होतो.
0: बरोबर. बर, आणि मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट शेअर केल्या असतील अंदाजे?
1: साधारणपणे एक 40 ते 45 पोस्ट आतापर्यंत शेअर केलेल्या असतील.
0: बर, मग ज्यावेळेला तुम्ही म्हणता की व्हिडिओ काढत असतो, मग त्यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये कधी अशी चुरस निर्माण झाली का सर आता माझा पण काढा किंवा काय मी पाठ करणार, असं कधी काही स्पर्धा त्यांच्यात दिसली का?
1: व्हिडिओ ज्यावेळेस मी सांगतो की आपण या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यावेळेस ते त्यांचे गट करून येतात, सर यावेळेस आमच्या गटाचा व्हिडिओ करा की आम्ही सहभाग घेतो, मागच्या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्यांना तुम्ही घेतलं होतं, या व्हिडिओमध्ये आम्ही करणार, म्हणजे ते हक्काने सांगतात की या व्हिडिओमध्ये आम्ही येणार.
0: बरं, आणि मग ज्याला असे व्हिडिओ बनवले जातात त्याचं पोस्ट टाकलं जातं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळतं, मग हे सगळं जेव्हा घरी कळलं पालकांना, मग त्यावेळेला त्यांचा कधी काही दृष्टिकोन बदलल्यासारखं वाटला का?
1: पालकांचा नक्कीच दृष्टिकोन बदलला. ज्यावेळेस हे शैक्षणिक साहित्य पुरस्काराच्या स्वरूपात आम्हाला मिळत असतं आणि आम्ही जे विद्यार्थ्यांमध्ये ते साहित्य वितरित करतो, तर आपल्या मुलाला हे बक्षीस स्वरूपात मिळालंय हा दृष्टिकोन पालकांचा तयार होतो आणि शाळेत काहीतरी ऍक्टिव्हिटी चालतीये त्याने पालक पण खुश होतात.
0: बर, मग आतापर्यंत काय काय शैक्षणिक साहित्य मिळालं?
1: रंगपेट्या, पाऊच असतं ते आणि कंपास बॉक्स मधील साहित्य अशा स्वरूपाचं, स्माइली अशा पद्धतीचे. आणि स्माइलीचा वापर आम्ही कसा करतो की विद्यार्थ्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देतो की सर्वात जास्त जोड शब्द लिहून आणणे, सर्वात जास्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कोण लिहून आणतं, आणि जो विजेता असतो रोजचा तर त्याला ती एक स्माइली द्यायची, त्याच्या खिशाला लावत होतो आणि दिवसभर ती स्माइली एक बक्षिसाप्रमाणे मिळवतो.
0: वा छान. आणि शाळेची इमारत कशी आहे? परस बाग वगैरे आपण काही केली आहे का?
1: शाळेची इमारत माझ्या शाळेमध्ये 3 वर्ग खोल्या आहेत. शाळेला एकूण 5 गुंठ्याचं शाळेचं क्षेत्रफळ आहे आणि छोटीशी एक परस बाग आम्ही शाळेमध्ये तयार केलेली आहे. त्या परस बागेला सुद्धा आम्हाला 100% पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे. ती परस बागेची जागा खोदण्यापासून पालकांनी सुरुवातीला ते ट्रॅक्टर आणून बघितला, पण तेवढ्या जागेत ते ट्रॅक्टरने होत नव्हतं, पालकांनी स्वतः तिथं खोदून दिलं ते आम्हाला आणि रोपे पुरवले, आम्ही काही नर्सरी मधून आणले. आणि मागच्या वर्षी जी आम्ही परस बाग केली होती तर वर्षभर त्याचा भाजीपाला आम्हाला शालेय पोषणासाठी पुरला होता.
0: वा, क्या बात, छान. आणि मग या व्यतिरिक्त आपण दप्तर मुक्त शनिवार वगैरे कशा काय ऍक्टिव्हिटी घेतो त्या दिवशी?
1: दप्तर मुक्त शनिवार मध्ये आम्ही कवायती, वाचनाचे वेगवेगळे उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एक सराव चाचण्या आम्ही घेत असतो.
0: बर,
1: आमच्याकडे मी ज्ञानी होणार असा एक उपक्रम चालू आहे, तर त्यामध्ये रोज 5 प्रश्न आम्ही विद्यार्थ्यांना देतो. ते 5 प्रश्न आलेले असतात आम्हाला ग्रुपवर येतात, व्हॉट्सअप ग्रुपवरती ते 5 प्रश्न देतो आणि आठवड्याभराची आणि मागील झालेले प्रश्न त्याचा सराव तोंडी किंवा लेखी अशा शनिवारच्या दिवशी आम्ही त्याची सराव चाचणी घेतो.
0: बर, तुम्हाला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले पोस्ट ऑफ द मंथ?
1: मला तालुका स्तरावरती 4 ते 5 वेळा पुरस्कार मिळालाय.
0: बर,
1: जिल्हा स्तरावर हा माझा पहिलाच पोस्ट ऑफ मंथ.
0: बर, यावेळेला काय कॉन्सेप्ट होती तुमची?
1: यावेळेस मी इंग्रजी कविता जी आहे इयत्ता 5वीची, तर त्याची एक व्हिडिओ बनवली होती आणि ती पोस्ट केली होती.
0: अच्छा, बर, काय वाटतं तुम्हाला हा ऍप विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कसा उपयोगी आहे?
1: नक्कीच उपयोगी आहे, कारण काय होतं नेहमी तोच तोचपणा विद्यार्थ्यांनाही नको वाटतो आणि शिक्षकांनाही नको वाटतं. वेगळं काहीतरी केलं तर ते विद्यार्थी पण खुश होतात आणि थोडं एनर्जेटिक वाटतं त्यांना, आणि शिक्षकांना नक्कीच वेगवेगळे उपक्रम या ऍपवर इतर शिक्षक जे राबवत असतात, प्रत्येक शिक्षक हा उपक्रमशील असतोच, परंतु प्रत्येकाची नवीन क्रिएटिव्हिटी असते. एकच गोष्ट प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो.
2: बरोबर.
1: आणि त्या संकल्पना शिक्षकांना या व्हिडिओच्या माध्यमातून ऍपच्या माध्यमातून शिकायला मिळतात आणि त्या आपल्या वर्गात शिक्षक राबवत असतात.
2: बर. आणि इतर शिक्षकांनी टाकलेल्या पोस्ट पैकी तुम्ही काही राबवलंय का आपल्या शाळेवर?
1: हो नक्कीच. इतर शिक्षकांनी जे स्पेलिंग बिचे वगैरे व्हिडिओ बघितल्या मी आणि त्या पद्धतीने मग मलाही प्रोत्साहन मिळालं. मग मीही माझ्या वर्गामध्ये त्या स्पेलिंग बिचच्या संदर्भात तयारी सुरू केली. विद्यार्थ्यांना स्पेलिंग देत गेलो. त्यानंतर स्पोकन इंग्लिश एक चालू आहे आपल्याकडे. तर मी स्पोकन इंग्लिशची व्हिडिओ स्वतःच्या शाळेची तर अपलोड केली नाही, परंतु माझ्या शाळेत आजही या स्पोकन इंग्लिशच्या संकल्पनेनुसार मी छोटछोटे डायलॉग विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतो आणि इयत्ता पहिलीचे मुलंही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात.
2: क्या बात आहे. वा. आणि एकूणच काय सांगावं असं वाटतं इतर पालकांना किंवा शिक्षकांना की हा ऍप का वापरा?
1: हा ऍप आपल्याला नवीन नवीन संकल्पना समजण्यासाठी आणि जे आपण उपक्रम वर्गात राबवतो तर त्याला एक व्यासपीठ मिळवण्यासाठी अतिशय चांगला आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा वापरावा असं मी सजेस्ट करेल.
2: बर. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, ह्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लक्षात राहिलेला काही प्रसंग सांगावा असं वाटतो का?
1: तसे शाळेमध्ये अनेक प्रसंग आहे लक्षात राहण्यासारखे, परंतु छोटी शाळा आहे आमची आणि मागील वर्षी जे आपल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा राबवल्या जातात, तर या स्पर्धांमध्ये माझी शाळा अतिशय छोटी शाळा असून केंद्रात बरेचसे बक्षीस आम्ही मिळवले आणि तो खूप अभिमानाचा क्षण होता आणि अविस्मरणीय क्षण होता की तेव्हापासून जी पालकांची आणि विद्यार्थ्यांची आपल्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून आमच्या शाळेचा 100% होता. विद्यार्थी गुणवत्ता यादीपर्यंत जाऊ नाही शकले, परंतु पुढच्या वेळेस आम्ही नक्की प्रयत्न करू.
2: नक्कीच. खूप छान वाटलं सर आज तुमच्याशी गप्पा मारून.
1: आणि विनोबा ऍप या संस्थेतर्फेच आम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केलं जातं आणि तज्ज्ञ शिक्षक त्याच्यामध्ये बोलवले जातात आणि त्याचा खरंच खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्या कामावरती होतो आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरती होतो. तसेच मागील वर्षी सराव चाचण्या सुद्धा त्यांनी स्कॉलरशिपच्या घेतलेल्या होत्या. त्या सराव चाचण्यांमुळे काय झालं, विद्यार्थी जी परीक्षेची भीती आहे प्रत्यक्ष आपल्या शाळेतून दुसरीकडे जाऊन पेपर लिहिण्याची, तर ती भीती या सराव चाचण्यांमुळे पूर्णपणे कमी झाली. तर त्याच्यामुळे मी विनोबाच्या टीमला धन्यवाद.
2: नक्कीच. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आणि आज आपण इथे आलात आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या राहुल तेलोरे सर यांच्याशी, जे आले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णवाडी दुगलगाव येवला या ठिकाणाहून. आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? अहो, असायलाच पाहिजे. आणि मजे मजेनं छान हसताय ना तुम्ही सगळे? अहो, हसायलाच पाहिजे. पण मंडळी, आनंदात तर काय, अहो कोणीही हसेल, पण गमों का दौर भी आहे तो मुस्कुरा के जियो. आणि हे आपल्याला आग्रहानं सांगतायत कोण? पहा, एकतर साहिर, दुसरे संगीतकार रवी, तिसरे बुलंद आवाजाचे गायक महेंद्र कपूर, आणि चौथे म्हणजे पडद्यावर हे सगळं साकार करणारे सुनील दत्त. येस, सुनील दत्त. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं शेवटी सुनील दत्त यांच्यापर्यंत असं आणण्याचं काय कारण? मित्रांनो, कारण हेच की आज आपण आपली ही गीत प्रतिमा डेडिकेट करतोय सुनील दत्त यांच्या स्मृतींना, त्यांच्याच स्मरण दिनानिमित्त, स्मृती दिनानिमित्त. आज त्यांची गाणी, त्यांच्या आठवणी, आणखीन बरंच काही आपल्याला खुणावतंय, बोलावतंय. तो पहा, तो आवाज बोलवतोय आपल्याला त्या तिथं पलीकडं. ये वादियां, ये फिजाएं बुला रही है तुम्हें.

0: जाए।
1: श्रोते हो, सुनील दत्त यांचं खरं नाव होतं बलराज दत्त, पण मग ते बलराजचे सुनील कसे झाले सांगतो। त्याचं असं झालं की त्या काळी अभिनेते बलराज साहनी हे मोठ्या फॉर्ममध्ये होते, त्यांच्या नावाशी साधर्म्य नको म्हणून सुनील दत्त बनले ते, आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं नाव बदलणं फार कॉमन होतं त्या काळात, आजही आहे। तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा सुनील दत्त यांचा पहिला चित्रपट डेब्यू, आणि वर्ष होतं 1955। त्यांचा सिनेमात चंचू प्रवेश तर झाला, पण त्यांना स्टारडम मिळालं ते मदर इंडिया या भव्य चित्रपटामुळं। डायरेक्टर मेहबूब खान यांचा हा मोठा प्रोजेक्ट 1957 मदर इंडियामुळं त्यांना प्रसिद्धी प्रतिष्ठा हे सगळं तर मिळालंच, पण नरगिसही मिळाली जीवनसाथी म्हणून, त्याही मिळाल्या त्यांना 1958। पडद्यावर सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नरगिस रिअल लाईफमध्ये त्यांच्या अर्धांगिनी बनल्या। मदर इंडिया हिट झाला सुपर डुपर, आणि सुनील दत्त ही मग चल पड़े।

मित्रांनो, मदर इंडियाने सुनील दत्तच्या करिअरचे दरवाजे जणू उघडून दिले, कारण साधना आणि बिमल रॉय यांचा सुजाता हे दोन्हीही सुपरहिट झाले त्यानंतर. सुजाताने तर नॅशनल फिल्म अवॉर्डसुद्धा पटकावलं. मग काय विचारता, हम हिंदुस्तानी, छाया, गुमराह असे एकामागून एक यशस्वी चित्रपट येत गेले आणि सुनील दत्तही यशाच्या पायऱ्या चढत गेले. अरे, गुमराहचं नाव आलं आणि त्याचं गाणं नाही झालं असं कसं होईल बरं? साहिर, रवी आणि गायक महेंद्र कपूर यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेलं एक छानसं गाणं आहे या चित्रपटात, जे आपल्यापैकी कित्येकांना भूतकाळात घेऊन जाईल. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों, ऐकूया.

चलो इकबार ही शायरची फार जुनी शायरी, पण गुमराहाच्या निमित्ताने तिला उजाळा मिळाला. याच गाण्यासाठी महेंद्र कपूर यांनाही फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर. असंच फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर हे सुनील दत्त यांनाही मिळालं, मुझे जीने दो मधल्या डाकूच्या भूमिकेसाठी. छाया या चित्रपटामध्येही त्यांच्या वाट्याला फार छान गाणी आली होती, तलत मेहमूद यांनी गायलेली. मित्रांनो, इतना न मुझसे तू प्यार बढ़ा हे अप्रतिम ड्युएट आपण आवडीने ऐकतो नेहमी, पण हेच गाणं सोलो फॉर्ममध्ये सुद्धा आहे बरं का, ऐकायचंय? ऐकूया. इतना न मुझसे तू प्यार बढ़ा.

मंडळी, सुनील दत्त यांना 60 दशक खरंच लकी ठरलं. त्यांचा वक्त हा तर मल्टीस्टार कास्ट असा चित्रपट होता. गाणीही एकावून एक होती, सगळी सरस आणि मस्त गाणी. त्यानंतर लगेच आला खानदान. खानदान आला ते सुनील दत्त यांना फिल्मफेअरचं दुसरं अवॉर्ड घेऊनच आला. प्रेक्षकांना खानदान फार आवडला. त्यातला नूतनचा रोलही सोज्वळ असा होता. पण पडोसन ही खरीच चतुरणार. आता या पडोसनला आपला हा भोला काय सांगतोय बरं, चला तेही ऐकूया. तो सांगतोय, कहना है आज तुमसे ये पहली बार.

मित्रांनो, सुनील दत्त यांची फिल्मी करिअर मिड 60s मध्ये ऐन बहरात आली होती. तिचा दुसरा टप्पा सुरू झाला आणि त्यात चिराग, रेशमा और शेरा, हीरा, गीता मेरा नाम, प्राण जाए पर वचन न जाए, उमर कैद, जानी दुश्मन असे थोडेसे बी ग्रेड वाटावे असे सिनेमे आले. काही चालले, काही पडले, पण त्यात मेरा साया, आम्रपाली किंवा हमराज आणि मिलन यांची सुद्धा मजा नव्हती. त्यांचा करिश्मा थोडा झाकोळल्यासारखा झाला, त्या काळात अंधारल्यासारखं झालं. आणि मग अशा अंधारल्यावेळी, सांजवेळी आपल्याला चिराग आठवणार नाही तरच नवल. चिराग दिल का जलाओ, बहुत अंधेरा है.

करिअरच्या सेकंड इनिंगच्या अखेरीस सुनील दत्त यांच्या वाट्याला आल्या चरित्र भूमिका. कॅरेक्टर रोल्स शान, मुन्नाभाई MBBS वगैरे वगैरे. मुन्नाभाई ही त्यांची शेवटची फिल्म. वर्ष होतं 2003. श्रोते हो, आपल्या फिल्म इंडस्ट्रीत अभिनयाबरोबरच राजकारण करणाऱ्या व्यक्ती आणि हस्तीही बऱ्याच होऊन गेल्या, आजही आहेत. सुनील दत्तही त्यापैकीच एक. सलग 5 वेळा ते खासदार झाले. एवढंच नव्हे तर युवक कल्याण आणि क्रीडा या विभागाचे ते मंत्रीही होते. म्हणजे नेता आणि अभिनेता अशा दोन्ही रोल्समध्ये ते आपल्याला दिसले. सक्सेसफुली झाले. नंतर मुंबईचे शेरीफ हे मानाचे पदही त्यांना बहाल करण्यात आले होते. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी आवाज आणि दांडगा अनुभव या जोरावर त्यांनी हे सगळं मिळवलं आणि हो टिकवलं. आता एवढं सगळं भाग्य लाभल्यावर त्याबद्दल आभार मानणं तर आलंच. दोस्तांचे, मित्रांचे आणि त्यांचे एहसान व्यक्त करणंही तेही आलंच. पाहूया कसं व्यक्त करतायत ते हे सगळं. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.

मित्रांनो, अभिनेता आणि नेता या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे सुनील दत्त हे सामाजिक कार्यातही मागे राहिले नाहीत, ते नेहमीच अग्रेसर राहिले. अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आणि लोकांचे जनतेचे आशीर्वाद घेतले. नर्गिस दत्त फाउंडेशन सुद्धा त्यांनीच निर्माण केलं आहे, स्वर्गीय नर्गिस दत्त यांच्या स्मरणार्थ. या कॅन्सर हॉस्पिटलमधून अनेक कर्करोगांशी झुंजणाऱ्या रुग्णावर इलाज केला जातो. त्यांच्या या सगळ्याच कामाची दखल घेतली गेली आणि त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार देखील देण्यात आला होता. हे सगळे मानसन्मान आणि हारतुरे स्वीकारत असताना त्यांना कुठेतरी नर्गिस दत्त यांच्या आठवणी सलत असणार. दिन ढळला होता आणि आता ते एकटे होते. आतल्या आत अश्रूंना वाट मोकळी करून देत होते ते. आपके पहलू में आकर रो दिए, दास्ताने गम सुनाकर रो दिए. ऐकूया.

अखेर 25 मे 2005 हा दिवस उजाडला. श्रोते हो, या दिवशी सुनील दत्त यांचे हृदयविकारानं निधन झाले. त्यांच्या स्मृतीस मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या सगळ्यांचे विनम्र अभिवादन. मंडळी, ही अशी चतुरस्त्र माणसं गेली तरी कायम आपल्या स्मरणात राहतात, आठवणीत राहतात. आजही सुनील दत्त सिनेरसिकांना तर आठवतातच, पण सर्वसामान्य माणसालाही ते तेवढेच आठवतात. कारण हा उमदा आणि जिगरबाज माणूस जसा पडद्यावर दिसला तसाच तो पडद्याबाहेरही होता, तसाच दिसला. गटा में छुपके सितारे फना नहीं होते, गटा में छुपके सितारे फना नहीं होते, अंधेरी रात के दिल में दिए जला के जियो, मुस्कुरा के जियो, मुस्कुरा के जियो.

0: श्रोते नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, दर भागामध्ये आपण विविध वयोगटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांशी संवाद साधत असतो. आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत एक विद्यार्थी आहे जो झेडपीच्या पुण्याच्या शाळेतून आपल्याशी जोडला गेलेला आहे. त्याचं नाव आहे आदित्य जालिंदर ठोंबरे आणि तो इयत्ता 7वी मध्ये शिकतो. तर फॉरेन लँग्वेज शिकण्यामध्ये त्याच्या 4 लेवल पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच तो 3ही लेवल पहिल्या क्रमांकाने पास झालेला आहे आणि आज त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर हाय आदित्य, तुझं अतिशय मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: तू अगोदर कुठल्या शाळेत होतास?
1: झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकंद.
0: आणि आता कुठल्या शाळेत आहेस?
1: विष्णुजी शेकोजी 7वं हायस्कूल वाघोली.
0: बर, आणि आता कितवीला आहेस?
1: 7th मध्ये
0: आहेस. बर, जसं मी उल्लेख केला की तू पहिल्या 3 लेवल तुझा छान पास झालास, तू पहिल्या क्रमांकाने पास झाला, तर मला त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. आणि तू जर्मन आणि फ्रेंच ह्यापैकी तू कुठली भाषा निवडली आणि कितवीत असताना तू ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलंस?
1: मी 5वीत असताना जर्मन हे कोर्स केले होते आमच्या शाळेत. आमच्या राऊत मॅडमनी आम्हाला ते सांगितले होते तेव्हा आमच्या शाळेत सोनवणे सर आले होते, त्यांनी मला त्याच्यात घेतले जर्मन लँग्वेज.
0: मग जर्मन लँग्वेज शिकायची हे जेव्हा तुला कळलं त्यावेळी तुला काय वाटलं?
1: त्यावेळेस मला थोडा आनंद झाला होता की आपण एक नवीन भाषा शिकणार आहोत, त्यामुळे मला खूप आनंद झाला. मी सर्व घरच्यांना सांगितले होते. सुरुवातीला मला पहिल्या लेवल मध्ये हॅलो, गुटेन मॉर्गेन, गुटन टाग, गुटन आबेंड असे काही शब्द आले होते, ते मला खूप छान वाटले.
0: बर बर, किती छान. अगदी तू लहान होतास, 5वीलाच होतास, मग तुला ती भाषा शिकणं अवघड वाटलं का?
1: नाही, खूप सोपी गेली.
0: बर, तुला जेव्हा कळलं की आपल्याला हा कोर्स करता येणार आहे किंवा ह्या भाषा शिकता येणार आहे, तर त्यावेळेला तुला असं वाटलं का की हे खूप महाग असेल, मग आपण कसं काय ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं, असा काही प्रश्न पडला होता का?
1: नाही, सोनवणे सर आहेत ना, त्यांनी सगळं आम्हाला सांगितले होते कोर्स कसे करायचे. मग तेव्हापासून मी कोर्स करत होतो, त्यामुळे काही अवघड गेले नाही. 6 महिने टाइम पिरियड होता.
0: बर, आणि मग ज्या वेळेला तू कोर्सला ऍडमिशन घेतलं तर ते शिकत असताना तुला कसं वाटत होतं?
1: ते शिकत असताना पहिली लेवल मला खूप सोपी गेली. जशी जशी लेवल वाढायला लागली तसं थोडा अभ्यास जास्त करायला लागला.
0: अच्छा, बर. मग पहिल्या लेवलला तू किती मार्कांनी पास झाला आणि कितवा नंबर आला होता तुझा?
1: 49 मार्क पडले होते आणि मी फर्स्टच होतो.
0: बर, म्हणजे पहिल्या लेवलला सुद्धा तू पहिला आला आणि तिथून पुढच्या 2ही लेवल म्हणजे एकूण 3 लेवल तू पहिला क्रमांक मिळवलास, बरोबर?
1: ओके,
0: त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. फ्रेंच आणि जर्मन ह्यामध्ये तुला निवड करायची झाली तर तू कुठली केली असती?
1: जर्मन.
0: आणि फ्रेंच बद्दल?
1: फ्रेंच जर्मन झाल्यानंतर.
0: बरं, तू इतके दिवस झेडपीच्या शाळेत शिकत होता आणि तिथे अशा पद्धतीचा कोर्स पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झाला असेल, मग तुझ्या बरोबर अजून पण काही तुझे मित्र मैत्रिणींनी या कोर्सला ऍडमिशन घेतली असेल, मग त्यांना जेव्हा कळलं की तू पहिला क्रमांक मिळवलायस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती?
1: त्यांनी सगळ्यांनी मला अभिनंदन केले. त्यांना थोडे हा कोर्स हार्ड वाटत होता, त्यांनी मला विचारले तू कसं करतोस. मी सांगितले की कोर्स करताना कधी पण एक तास अभ्यास करायचा, रोज जर्मन मधले एक एक वाक्य किंवा नवीन शब्द हे पाठ करायचे.
0: बर, की आदित्य तुझं सेल्फ इंट्रोडक्शन तुला जर्मन भाषेत द्यायला आवडेल का?
1: येस.
0: मग आम्हाला बोलून दाखवशील का?
1: हा, येस. हॅलो, इच बीन आदित्य, इच कोमा हाऊस इंडियन, इच को मामूस पुणे, इच ओने नीन पेरने फाटा, इच बीन स्टुडंट, इच बीन ड्रायझेन झेरे आम, इच पीच मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आईच, इच पायलेन क्रिकेट, इच ट्रिंकेन कॅफी, माय हॉबीज जिन उचेन स्विम.
0: अरे वा, किती छान. आता तू 4थ्या लेवलला आहेस आणि आता तुझी शाळा पण बदललेली आहे, मग आता इथल्या शाळेमधले शिक्षक असतील किंवा इतर मित्र मैत्रिणी असतील यांचं काही सहकार्य तुला मिळत आहे का?
1: ही शाळा थोडी नवीन आहे त्यामुळे मी तिथे नवीन मित्र नाही झाले आहेत आताशी, त्यामुळे ते मला विचारतात की आम्ही पण घेऊ का कोर्स. मी म्हणलं सरांना मी फोन करून विचारतो, सर एकदा शाळेत आलते तेव्हा मग मी त्यांना विचारले होते की सर माझ्या काही मित्रांना तुमच्याकडून कोर्स करायचा आहे तर त्यांना करून देताल का. सर म्हणले की एका वयवर सगळ्या मित्रांची तुला नाव लिहिली, सगळी रक्कम जमा करून मी सरांना दिली. आता माझे मित्र पण कोर्स करतात,
0: अच्छा
1: जॉईन केले, आता त्यांची पण परीक्षा असेल.
0: वा वा वा, किती छान. म्हणजे तू तर शिकतो आहेसच पण तुझ्यामुळे तुझे इतर मित्र सुद्धा प्रेरित झाले आणि इतक्या छोट्या वयामध्ये तू त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरला ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आदित्य, ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला घरच्यांचा सपोर्ट कसा होता की एखादी परकीय भाषा आपण शिकायची म्हटल्यावरती घरच्यांना जेव्हा तू सांगितलं त्यावेळेला त्यांनी तुला सपोर्ट केला की त्यांची इच्छा नव्हती, कसं होतं घरचं वातावरण त्यावेळेला?
1: पप्पांचं व मम्मीचं खूप प्रोत्साहन होतं. ते म्हणत होते की तू शिक, ही शिकल्यामुळे बाहेर नवीन नवीन देशात किंवा आपले शब्द घेतले जातात, त्यामुळे पप्पा माझे जपानला जाऊन आलते ना, मग त्यामुळे पप्पांना पण भाषा आवडत होती अशी वेगवेगळी, त्यामुळे पप्पा म्हणले तू असे कोर्स करत जा.
0: अच्छा, आदित्य तुझी आई सुद्धा आता तुझ्या सोबत आहे, मी थोडस आईशी सुद्धा गप्पा मारू इच्छिते. तर नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार
0: ताई, तुमचं नाव सांगा.
2: माझं नाव पूनम जालिंदर ठोंबरे. मी आता पेरणे फाटाला राहते, वाघोली जवळ पेरणे फाटा आहे, 7-8 किलोमीटर अंतरावर. माझा मुलगा पहिला इथे लोणीकंद मध्ये झेडपी प्रायमरी स्कूल लोणीकंद आहे तिथे शिकत होता, आणि तिथंच आम्हाला 5वी मध्ये हे कळालं की बाबा नाही का थोडेसे लँग्वेज, फॉरेन लँग्वेज पण शिकवल्या जातात, असं असं ऑनलाईन वगैरे कोर्स आहेत. तर मग मी त्यासाठी मॅडमला विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं, धुमाळ मॅडम, राऊत मॅडम याच्या ज्या टीचर होत्या क्लास टीचर, की आदित्य आपला भाषण वगैरे हा छान करायचा पहिल्यापासून सुरुवातीला वर्गात, त्याच्यामुळे त्यांना असं कोणताही उद्या भाषण असलं तरी पण मला त्या आदल्या दिवशी फोन करून सांगायचे की उद्या हे भाषण आहे, हे पाठ झालं पाहिजे, या या टायमिंगला आहे, याला पाठवा. म्हणजे कॉन्फिडन्स तो करून जायचा आणि व्यवस्थित बोलायचा पण, त्यामुळे त्यांना माहिती होते की हा हे करू शकतो की तुम्ही जॉईन करा. ते लावल्यानंतर मी पण पहिला सुरुवातीला त्याला सुरुवातीपासूनच मी पण त्याच्यासोबत बसायचे, तो शाळेतून यायच्या आधी रोज एक तास मी त्याच एका एक नोटबुक केली होती त्याच्यात आज हे करायचे बरं का शब्दपाठ, आज हा एवढं झालं पाहिजे आणि त्यांनी केलं की मग मी त्याची रिव्हिजन घ्यायचे. जसे असे बाकीचे आपण हा पण 7वीचा अभ्यास म्हणा वगैरे ते चालू असताना हा पण त्याचं थोडासा घ्यायचं असं.
0: तो जेव्हा जेव्हा पहिला आला तिन्ही लेवलला तो पहिला आला, तर त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं, काय भावना होत्या तुमच्या?
2: एक म्हणजे आनंद वाटला की जाऊ दे आपण केलं, तर ते मला वाटत नव्हते की म्हणजे एवढं होईल म्हणजे नाही का सक्सेस वगैरे असा पहिला येईल असं या दृष्टीने नाही, पण एक भाषा म्हणून मी म्हणजे नंबरच यावा असं काही नाही की आपला मुलगा पहिलाच यावाच नाही, पण त्याला तो करतो ना हे किती त्याला जाते किंवा नवीन नवीन अंक म्हणा आकडेमोडी सगळी त्याच्या त्या आकडेमोडी पण आहे त्याच्यात पूर्ण, जसे आपण 1, 2, 3, 4 घ्या बाकीच्या मुलांना जसं शिकतात तसं हे पण जर्मन मधून पण ते बरंच आहे, तर ते शिकलं ना हेच म्हणजे मला वाटत की नंबर नको काढू पण सगळं घे
0: बरोबर.
2: नंबर साठीच नाही पण ते नंबर येत गेले तर ते थोडासा आनंद वाटायचाच, कारण त्याच्या मग इथं शाळेत पण वगैरे पण क्लास टीचर वगैरे सगळे त्याचे शाळेत सत्कार वगैरे करायचे, त्यांना पण आनंद वाटायचा ना की आपल्या वर्गात एक मुलगा जर्मन शिकतोय. मग ते 15 ऑगस्ट वगैरे असले की मग ते कार्यक्रमाला बोलवायचे आम्हाला पण आणि स्टेजवर त्याचा सत्कार वगैरे करायचे, बघा आपल्या शाळेतला विद्यार्थी हा असं असं शिकतोय आणि आता त्याची दुसरी लेवल आहे, दुसरी झाली की तिसरी असं, आणि 6 महिन्याचा टाइम पिरियड होता ना त्याच्यामुळे थोडस बाबा एक्झाम आली शाळेची तर तो अभ्यास थोडस, पण हे पण करत राहिले मी पण त्यातलं थोडस.
0: काय वाटतं तुम्हाला शैलेश लेले सरांनी जी ही सुरुवात केली आहे फॉरेन लँग्वेज सगळ्या वयोगटातल्या व्यक्तींना आणि इतक्या कमी आणि माफक दरामध्ये, तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली?
2: खूप छान म्हणजे नाही का कमी दरात वगैरे तर आहेच, पण असं घरोघरी म्हणजे मुलांना घरात बसून सुद्धा हे एवढं छान भाषा शिकायला म्हणजे नाही का हा अभ्यास करून त्यासाठी नाही का म्हणजे समजा एखादा जॉईन करायचे लांब जावं लागतंय असं पण नाही, आपल्याला घरात ऑनलाईन पण हे सगळं अवेलेबल होते, एक छान संकल्पना आहे. म्हणजे घरात समजा आता मी जॉबला नाही जात पण घरात मुलांचं घेऊ शकते ना. आता मी पण बीएससी झालेली आहे पण मी जॉब वगैरे नाही करत, पण घरात बसून तर आपल्या मुलांना तर देऊ शकतो ना आपण आपली हे, त्यामुळे ते घरात बसून हे मिळत हे खूप महत्वाचं आहे आणि आपली मुलं शिकतायत पुढं चांगलंच आहे ना, आनंदच आहे.
0: तर आता ह्या फॉरेन लँग्वेज शिकल्याचा काय त्याला पुढे फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं?
2: पुढे जरी आपण बाहेर पाठवलं समजा जर्मन मध्ये वगैरे असं जरी नाही पाठवलं समजा नाही आपल्या इथं आपण प्रॉपर आहे समजा असं वाटतं घरच्यांना की जरी आपण शिकलो तरी काय त्याचं कुठं पण ते जाऊ दे ना नाही जरी गेलं तरी पण एक भाषा म्हणून तर चांगलंच आहे ना पुढे आपल्या जरी पुण्यात वगैरे कुठेही कंपन्या जरी असल्या तर तिथं पण जॉईन करू शकतो आपण पुढे बँकिंगचे व्यवहार वगैरे त्याला ह्या जर्मन मधून जर आले तर पुढे त्याला त्याच्यात जास्त इंटरेस्ट पुढे आला तर तो होऊ शकतो ना काय पण त्याच्यात मास्टर
0: नक्कीच नक्कीच
2: त्यामुळे मी प्रोत्साहन नाही तर घरात म्हणतात की नाही का आपण आपली शेती इथे आपण काय जर्मनीला जाणार आहे का पण त्यासाठीच नाही आपली एक भाषा म्हणून पण आपण आणि पुढे काय सांगावं जर त्याला त्याच्यातच जरी इंटरेस्ट राहिला आणि त्याच्यात जरी नाही का मास्टर झाला तर
0: नक्की तर चांगलीच गोष्ट आहे खरोखरच
2: त्यामुळे मग मी त्याला राहिले
0: नक्की नक्की खूपच छान तुमच्या पाठिंब्यामुळे तो आज चौथ्या लेवलला येऊन पोहोचलाय आणि प्रत्येक वेळेला त्यांनी पहिला क्रमांक मिळवलाय ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर आता आपल्याला जे काही ऐकणारे श्रोते आहेत त्याच्यात अनेक पालक आहेत त्यांची पण मुलं चौथी पाचवीला आहेत किंवा इतर मोठ्या इयत्तांमध्ये आहेत तर अशांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
2: सर्वांनी उलट हे जॉईन करावं नवीन नवीन भाषा शिकाव्या मी तर म्हणेन सगळ्यांना की बाबा नाही मला जॉबच मिळावा यासाठी नाही पण एक चांगलंच आहे म्हणजे पुढं सगळ्यांसाठी छानच आहे
0: नक्कीच
2: आल्या पाहिजे आपल्याला सगळ्या भाषा आल्या पाहिजे.
0: बरोबर आता आदित्यकडे येते मी पुन्हा एकदा. तर आदित्य तुला आता सगळ्या मित्रांच्या सोबत बोलत असताना शाळेत फिरत असताना किंवा तुला वेगवेगळ्या कार्यक्रमांना बोलवतात त्यावेळेला तुला कसं वाटतं काही आपण इतरांपेक्षा स्पेशल आहोत असं फील येतो का कधी?
2: नाही सर्वच मित्र सारखेच असतात.
0: तुझं हे निरागस उत्तर ऐकून खरंच खूप छान वाटलं आणि तू असाच डाऊन टू अर्थ राहा चांगला अभ्यास कर चांगल्या ठिकाणी नोकरीला राहा आणि आपल्या देशाचं नाव रोशन कर असंच मी तुला म्हणेन. पण तुझ्या वयोगटातली जी काही मंडळी आहेत तुझ्या वयाचे जे मित्र मैत्रिणी आहेत तर त्यांना तुला काय सांगावं असं वाटतं की फॉरेन लँग्वेज का शिकली पाहिजे आपण?
2: त्यामुळे आपण काहीतरी मोठे बनू शकतो किंवा त्यामुळे आपले काहीतरी करिअर घडू शकते यामुळे इतर देशातही आपले नाव मोठे होऊ शकते यासाठी.
0: नक्की खूप छान खूप अभिनंदन तुझं. आज तुम्हा दोघांशी बोलून खूप छान वाटलं आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती तुझी होत राहो अशा सदिच्छा देते आणि आज तू वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलास आमच्या सगळ्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा पुन्हा एकदा.
2: थँक्यू.
0: तर मंडळी आपल्या झेडपीची सुद्धा मुलं कुठे कमी नाहीत किंवा ठरवलं तर काहीही माणूस करू शकतो आणि जर का योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळालं अर्थातच पालकांची साथ लाभली तर असे अनेक आदित्य तयार होतील यात काही शंका नाही. तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुमची रजा घेते.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.0 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 91.0 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मंगलध्वनी.

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.